ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: बारावी पास ना BCA बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा
2: नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज मित्रांनो आणि श्रोत्यांनो खरं तर आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तेरणाच्या परिसरातून जे व्यक्तिमत्व घडून पुढे जातात संघर्ष करतात यशस्वी होतात आणि त्यांचा हा जो जीवन प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि म्हणूनच आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अशा सर्व व्यक्तिमत्वांचा इंटरव्ह्यू करत असतो त्यांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो आजही आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांना त्यांचा खरं तर म्हणजे परिचय खूप मोठा आहे कारण त्यांचं व्यक्तिमत्व पण तसं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत पण सर्वात प्रथम तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज सर आहेत तर तिथून आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान ते प्राध्यापक होते मेकॅनिकल डिपार्टमेंटचे त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर इथे म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये MIT कॉलेज इथे 17 वर्ष त्यांनी त्यांची सेवा दिली त्यामध्ये ते प्राचार्य म्हणून पण राहिलेले होते आणि त्यानंतर पुन्हा ते नाशिक इथे गेले संदीप विद्यापीठाचे ते प्र कुलगुरू म्हणून कार्यरत राहिले आणि त्यानंतर पुन्हा चांदवड इथे गेले आणि त्या ठिकाणी आता इंजिनिअरिंग कॉलेजचे ते प्राचार्य आहेत तसेच संस्थेचे तांत्रिक सल्लागार आहेत याशिवाय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडमिक तसेच मॅनेजमेंट काउन्सिलवर अनेकदा ते कार्यरत राहिलेले आहेत तेव्हा आपण त्यांचा हा सर्व जो प्रवास आहे तो पण जाणून घेणार आहोत आणि एकूणच अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्य कसं असणार आहे ते आपल्याला त्यांच्या या वक्तव्यातून सुद्धा कळणार आहे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमारजी तातेड मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये
3: धन्यवाद
2: सर जसं की सगळ्यात अगोदर तर आम्हाला एक खूप असं एक म्हणजे एक फिलिंग आहे की आपण तेरणाचे प्राध्यापक राहिलेला आहात आणि आपला प्रवास जो आहे तो तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुरू झालेला आहे तर 1990 ते 94 आपण पहिल्यांदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात येतात की अगोदर आलं
3: मी 1986 इंजिनिअरिंग पासआउट झालो आणि त्याच्यानंतर साधारणतः 3.5 वर्ष बजाजमध्ये काम केलं पण वडील शिक्षक असल्यामुळं
2: तो शिक्षकी पेशा
3: वारसा हक्काने आला आणि मग मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 जानेवारी 1990 रुजू आलो खरं तर मला या संस्थेचा आभार मानलं पाहिजे की या संस्थेने मला माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात करण्याची संधी दिली आणि जी काही माझी शिक्षकी पेशाची जडणघडण आहेत त्याची मुळं जर शोधली तर ती या संस्थेमध्ये सापडतील 1990 सुरू केलेलं 94 अतिशय चांगलं काम करण्याची संधी मला या संस्थेमध्ये मिळाली म्हणजे त्या काळामध्ये वर्कशॉप सुपरिटेंडेंट आणि वर्कशॉपमध्ये पूर्णपणे सगळ्या प्रकारची शिस्त लावणे DSR तयार करणे, त्याचं सगळं हे मटेरियल रेकॉर्ड तयार करणे, हे सगळं काम जे आहे करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर परीक्षा घेण्याची जी सिस्टम मला वाटतं 1991 पासून जी लागली ती कदाचित आज 2024 मध्येही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू आहे.
2: बरं, म्हणजे परीक्षा घेण्याची संकल्पना तुमची?
3: परीक्षा घेणे विद्यापीठाचं काम होतं, पण परीक्षा घेताना ती कंडक्ट करण्यासाठी त्याचे पेपर्स कसे पॅक करावे, त्याच्या पिशवीवरती काय लिहावं, कसं असावं, कुठं कसं कसावं, असं स्टँडर्डायझेशन करण्याचा जो प्रयत्न मला करण्याचं जमलं, माझ्या सहकाऱ्यांसोबतच जमलं ते का, आणि त्याच्यामुळं तीच सिस्टम आजही महाविद्यालयामध्ये चालू आहे. म्हणजे सांगायला हरकत नाही की 1993 असेल आणि त्या काळामध्ये त्या वेळचे विद्यापीठाचे मराठवाडा विद्यापीठ त्या काळचं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू त्यावेळेचे कुलगुरू डॉक्टर व्ही बी घुगे जे होते ते इथं आले. त्यांनी ही परीक्षा पद्धती बघितली कशी कंडक्ट करतात आणि याचा जाणीवपूर्वक उल्लेख त्यांनी विद्यापीठातल्या एका शिक्षकाच्या मीटिंग मध्ये केला की परीक्षा कशी घ्यावी याचं जर आदर्श उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद जाऊन परीक्षा जरूर पहा.
2: बरोबर.
3: खरं तर ही संधी जी मला या महाविद्यालयाने दिली त्याबद्दल या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि त्यांचं मनापासून आभारच मानलं पाहिजे.
2: बरोबर. बरोबर.
3: अशा पद्धतीने 4 वर्ष आणि शिकवण्यामध्ये त्या काळामध्ये अतिशय आनंदाचा प्रसंग होता. अतिशय चांगले शिक्षक होते आणि विद्यार्थी अतिशय चांगले होते आणि त्याच्यामुळं शिकवण्यामध्ये जो गोडी निर्माण झाली ती गोडीच मला आयुष्यामध्ये चांगला शिक्षक बनण्याची संधी जी काही मिळाली ती या महाविद्यालयातून मिळाली. आणि म्हणजे विद्यार्थी नेहमी आमच्या मागं असायचे सगळे आणि हेड ऑफ डिपार्टमेंट असतील त्यावेळचे प्राचार्य असतील या सर्वांनी आम्हाला घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि
2: बरोबर सर, आता जसं की तुम्ही म्हणतायत 1990 साली तुम्ही प्राध्यापक म्हणून या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षकी पेशाला खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुवात केली. 34 वर्षाचा कालावधी जवळपास लोटलेला आहे, आपल्याकडे समृद्ध अनुभव आहे. म्हणजे आजच्या AI आणि DSच्या जमान्यामध्ये, मेटावर्सच्या जमान्यामध्ये खरंच एज्युकेशन पद्धती किती म्हणजे बदललेली आहे किंवा त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हा तर खूप वेगळा विषय आहे, पण तरीसुद्धा एक आपली स्वतःची जर्नी म्हणून जर आपण पाहायला गेलं तर आपण मग संभाजीनगरला पोहोचला, तिथं MIT कॉलेज जॉईन केलं, हे नेमकं कसं घडलं ते पण सांगा.
3: मला त्या काळामध्ये मी BE होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशनची फॅसिलिटी जवळपास अवेलेबल नव्हती आणि त्याच्यामुळं संभाजीनगरला मी पोचलो आणि संभाजीनगरमध्ये MIT माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात केली आणि साधारणतः 17 वर्ष त्याच याच्यामध्ये मी माझं PG कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर PhDही त्याच फेजमध्ये कम्प्लीट केली आणि त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ते काम करता करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा, मेकॅनिकलच्या अभ्यास मंडळाचा सदस्य, त्याचा चेअरमन, नंतर अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर, मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर, अर्न अँड लर्न स्कीमचं चेअरमन, अशा वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी मिळाली. आणि ही संधी मिळताना जे माझ्या आजूबाजूला जे सगळे प्रशासकीय अधिकारी होते, कुलगुरू होते त्या काळचे, MIT संस्थाचालक होते, या सर्वांनी माझ्या ज्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना मी शिक्षकी पेशा काही सोडला नाही. म्हणजे मी जरी सगळ्या ह्याच्यावरती होतो पदावरती तरीही मी पिरियड घेतल्याशिवाय, लेक्चर घेतल्याशिवाय
2: कधीही
3: मला समाधान जाणवलंच नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं, म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की या जगामध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग शिवाय दुसरं काही घडतच नाही. जे काही घडतं ते सगळं इंजिनिअरिंगच आहे आणि त्याच्यामुळं हे आता जे आपणही बोलतो आहोत हे साऊंड इंजिनिअरिंगच आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आवाज जो आहे तो इंजिनिअरिंगच्या माध्यमातच नाही आणि त्याच्यामुळं इंजिनिअरिंग हे इतकं व्यापक फील्ड आहे की कदाचित एक जन्म काय हजारो जन्म सुद्धा पुरणार नाहीत. आणि त्याच्यामुळं आणि योगायोग असा आहे की आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे टेक्नॉलॉजीचं जे विकसित झाली याच्यामध्ये आम्हाला सगळं बघता आलं आणि अनुभवता आलं हे सगळं. त्याच्यामुळं आम्ही खूप नशीबवानच आहोत असं म्हणायला हरकत नाही.
2: मी पण नेहमी म्हणतो की सुईपासून ते स्पेस रॉकेटपर्यंत आणि एक विटाचं बांधकाम करण्यापासून तो डॉक्टर जो ऑपरेशन करते तिथपर्यंत इंजिनिअरिंगच्या शिवाय तर हे होऊ शकणार नाही. पण सर, जसं आता आपण पाहतोय, मी अजून एक सरांची ओळख करून द्यायचे विसरले की सर हे मूळतः राहणारे बार्शीचे आहेत, त्यांचे वडील शिक्षक होते, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण हे MIT इंजिनिअरिंग कॉलेजचा खरं तर 17 वर्षाचा तो पण अनुभव आहे, आपण विद्यापीठात कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या स्तरावर कार्य केलं किंवा नेमकं काय हे पण आपण थोडंसं पुढच्या ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पण आता थोडंसं तुमच्या पुढच्या जर्नीकडे जाऊयात की संदीप विद्यापीठाचे आपण प्र कुलगुरू झालात नाशिक इथे, मग आता हे खरं तर त्याच्या पुढचा टप्पा आहे, म्हणजे प्राध्यापक प्राचार्य होणं आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रकुलगुरू होणं. तर हे नेमकं काय असतं आणि प्रकुलगुरूंचं कार्य कसं असतं ते?
3: सर, एम आय टी औरंगाबादमध्ये काम करत असतानाच संदीप फाउंडेशन नाशिक इथून मला विचारणा झाली आणि नुकतंच त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने सेल स्वयं अर्थसाहित विद्यापीठ, ज्याला सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणतो, अशासाठीची परवानगीचा जी आर काढला होता. आणि मग असं विद्यापीठ तयार करायचं का अशी संकल्पना त्या व्यवस्थापनाने मांडली. आणि त्या मला विद्यापीठात काम करण्याचा अनुभव असल्यामुळं मला ही संधी वाटली की असं विद्यापीठ आपण बनवू शकतो. आणि संदीप विद्यापीठ बनवण्यामध्ये ते एक म्हणजे त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते विद्यापीठ ऍक्च्युअल अस्तित्वात आणण्यापर्यंतची जी काही संधी मला मिळाली काम करण्याची, त्या ती संधी खरंच उत्कृष्ट संधी होती. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे त्याच विद्यापीठाचं, जे विद्यापीठ आपल्या प्रयत्नातनं त्या व्यवस्थापनाने सुरू केलं, त्याच विद्यापीठाचा प्रकुलगुरू होण्याची, पहिला प्रकुलगुरू होण्याची संधी मला त्या व्यवस्थापनाने दिली. त्याच्यामुळं आणि हे जे होतं ते त्या उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं असं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी, महाराष्ट्रातली जी 5-7 विद्यापीठ होती त्यातलं हे एक विद्यापीठ. आणि या विद्यापीठाला स्वतःचे कोर्सेस डिझाईन करणं, स्वतःचे अभ्यासक्रम तयार करणं, स्वतःची डिग्री देणं, स्वतःचे रिसर्च सेंटर चालवणं, स्वतः या सगळ्या प्रोसेसमध्ये भाग हे करण्याची संधी जी मिळाली, त्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असो, शिक्षक म्हणून असो, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा वेगवेगळ्या समितीवरती काम करण्याचा जो अनुभव होता, या अनुभवाचा मला त्या विद्यापीठ चालवण्यामध्ये प्रचंड उपयोग झाला. आणि त्या विद्यापीठामध्ये जे असे वेगवेगळे कोर्सेस होते त्या ज्या काळामध्ये, ते कोर्सेस लोकांना असे वाटायचे की हे कोर्स आहे का असा नाविन्यपूर्ण कोर्सेस आम्ही शोधून काढले आणि ते कोर्सेस त्या विद्यापीठामध्ये चालू केले. त्याच्यामुळं एक वेगळ्याच प्रकारचं की एक स्वतःचं असलेलं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाद्वारे आपला तयार केलेला अभ्यासक्रम, आपण शिकवलेला तो अभ्यासक्रम, त्याचे विद्यार्थ्यांची घेतलेली परीक्षा आणि त्याच्यानंतर आपल्याच विद्यापीठाचं सर्टिफिकेट त्याला देणं, ही जी काही प्रक्रिया होती, दॅट वॉज तो एक आयुष्यातला अतिशय रोमांचक असा प्रवास आहे तो आयुष्यातला.
2: अच्छा मित्रांनो आणि श्रोतेव, खरं तर आपण जे हे अतिशय रंजक आणि खूप चांगल्या पद्धतीची जे मुलाखत ऐकत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांची. जसं मी सांगितलं, ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक म्हणून होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे एम आय टी कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते. नाशिक येथील संदीप फाउंडेशनच्या संदीप विद्यापीठाचं जे कार्य आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं आणि त्याच ठिकाणी ते प्रो व्हाईस चान्सलर या पदावर पण त्यांनी राहिलेले हे सांगितलेलं आहे. आणि मग आता सर, तिथून पुढचा जो प्रवास होतो तो म्हणजे चांदवड येथील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणचे आपण प्राचार्य आणि पुन्हा संस्थेचे तांत्रिक सल्लागार म्हणून तिथं एक कार्यरत आहात.
3: नाशिक धुळे रोडवरती चांदवड नावाचं एक तालुका प्लेस आहे, तालुका. आणि त्या ठिकाणी 1928 साली सुरू झालेली, 3 विद्यार्थ्यांबरोबर सुरू केलेली, एक समाजसुधारकच कर्मवीर जे म्हणतो त्यांना आपण, असं आबड केशवराजी केशवलालजी हरकचंदजी आबड यांनी सुरू केलेली एक शाळा 3 विद्यार्थ्यांची. आणि बघता बघता या शाळेचं, या छटर रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर आहे. 13,500 विद्यार्थी असलेले, 16 फॅकल्टीज असलेले, 16 वेगवेगळे कॉलेजेस असलेलं असं हे जे कॅम्पस आहे. त्या कॅम्पसमध्ये मला त्या व्यवस्थापनाने निमंत्रित केलं आणि त्या कॅम्पसमध्ये तांत्रिक सल्लागार आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि ही संधी बघता बघता, जे आधी इंजिनिअरिंग कॉलेजचा नॅकचा ग्रेड ए होता, तो माझ्या कारकिर्दीमध्ये सहकार्यांच्याच मदतीने ए प्लस करण्यात आला. आणि आता याच 15 दिवसापूर्वी हे महाविद्यालय आता स्वायत्त महाविद्यालय म्हणून सुद्धा UGC ने डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे एक छोटी मिनी युनिव्हर्सिटी त्याच कॅम्पसमध्ये आता आम्ही इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या दोरीन चालवत आहोत. आणि आमचं स्वप्न आहे की अशा प्रकारचं हे जे कॅम्पस आहे हे एका युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्ट व्हावं, येत्या काळामध्ये आमचं हे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळे वाटचाल करत आहोत.
2: बरोबर. तर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, आता मी परत 1990-94 जर्नीमध्ये येतो. आणि जसं आपलं आत्तापर्यंत आता हे, कारण हा एवढा सगळा प्रवास आहे जो की मला सांगण्यासाठीच 10-12 मिनिटं गेली, म्हणजे तुम्ही इतकं कार्य केलं, खरं तर त्याला अजून 120 मिनिटं पण होऊ शकतील, पण आपण एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये समरीमध्ये ते घेण्याचा प्रयत्न केला. तर एकूणच हे अभियांत्रिकीचं शिक्षण आणि ह्याची जी जर्नी आहे 34 वर्षाची ते आपण पाहत आहात, तर आपल्याला काय वाटतं की, कारण मी एकदा असंच इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तर प्रश्न विचारला होता की आम्हाला नॉर्मली 4 शाखा माहीत असतात इंजिनिअरिंगच्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आपलं सिव्हिल किंवा कम्प्युटर सायन्स असं. तर त्याने म्हणजे एकूण अशा 40 शाखा आहेत म्हणजे, आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं आपण ॲडमिशन घेऊ शकतो. स्पेशलायझेशनच्या दृष्टिकोनातून. तर आपण ह्या इंजिनिअरिंगच्या या 34 वर्षाच्या जर्नीकडे कसं पाहता ते सांगा बोला.
3: अभियांत्रिकी शिक्षण जे आहे ना, ह्या शिक्षणाचा मूळ उद्देश असा असावा की माणसाच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी ओळखून त्याचं आयुष्य अधिक सुलभ कसं करावं, कम्फर्टेबल कसं करावं, याच्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती, वेगवेगळ्या सर्व्हिसेसची निर्मिती करावी, त्याच्यासाठी अभियांत्रिकीच्या मुलांना पहिल्यांदा जगामधले प्रॉब्लेम शोधता आले पाहिजेत. याच्यासाठी ती मुलं तयार करणं आणि ते प्रॉब्लेम शोधून त्याच्यावरती सोल्युशन देणारं लॉजिकल वे शिकवणं म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे. मग तो कुठल्याही शाखेतला असो, म्हणजे आता आपला कदाचित कल्पना असेल, सर्वांना माहितही असेल, आपल्यालाही माहीत असेल की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ज्या काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगही जातो, सिव्हिल इंजिनिअरिंग जातो, प्लास्टिक्स इंजिनिअरिंग जातो आणि तो सक्सेसफुल होतो. कारण काय आहे तर त्याला त्या प्रॉब्लेमची माहिती आहे आणि त्या प्रॉब्लेमला लागणारं एखादं प्रोग्राम तयार करणं, एखादं सॉफ्टवेअर तयार करणं हे जे त्याचं काम आहे त्याच्यामध्ये तो अधिक प्रवीणपणे काम करू शकतो. आणि म्हणून कुठलंही इंजिनिअरिंगची शाखा शिकणं याला फारसं महत्त्व नाही आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे की ती शाखा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकून लॉजिकली मी त्या प्रॉब्लेमपर्यंत कसं पोहोचू शकतो आणि कसं सोल्युशन काढू शकतो. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असा, कॉम्प्युटर इंजिनियर असा, नाहीतर आत्ताचं लेटेस्ट AIDS असा किंवा AIML असा, कुठल्याही प्रकारचा त्याच्यात फरक पडत नाही. तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं पाहिजे, त्यातलं शिकता आलं पाहिजे. ब्रांच हा फार मोठा विषय होऊ शकत नाही. तुमचं लॉजिक डेव्हलप करण्याचं तुमचं तंत्र तुम्हाला स्वतःचं विकसित करता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर बघाल, मग एडिसन असू द्या नाही तर मग आपले जगदीशचंद्र बोस असू द्यात, ही सगळी माणसं जी आहेत ती शोधतात प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवरती काम करून जगाला सोल्युशन देतात. याचा अर्थच ते बऱ्यापैकी ते इंजिनियर्स आहेत, सरळ सरळ लॉजिकल कन्क्लुजनकडे नेणारी माणसं आहेत ही. अशा पद्धतीचं शिक्षण या इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 जे आलेलं आहे ना, तुम्ही जर याचा अभ्यास कराल तर ते नवीन शैक्षणिक धोरण आम्हाला त्याच दृष्टिकोनाकडून घेऊन जात आहे. आम्हाला पाठांतर करण्याच्या शिक्षण पद्धतीपासून कौशल्य आधारित शिक्षण कसं द्यावं, जे रट्टा संस्कृतीपासून ते कर्मसंस्कृतीपर्यंत कसं घेऊन जावं, याच्यासाठी सांगणारी ही जी काही नवीन शैक्षणिक नवीन राष्ट्रीय नीती आहे, शैक्षणिक नीती आहे, याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आता ह्याच्यामध्ये भांडार सापडेल आम्हाला. आणि या दृष्टिकोनातनं आम्हाला इंजिनिअरिंगकडे बघता आलं पाहिजे. सगळ्या आम्हाला ह्या थोड्याशा कल्पनांना छेद द्यावा लागेल की अभ्यास करायचा, पाठ करायचं, 2 मार्काचा प्रश्न सोडवला, 2 मार्क मिळाले म्हणजे आमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कम्प्लीट झालं का. कदाचित ते पदवी देण्यापर्यंतच असेल, ते कागद मिळण्यापर्यंतच असेल, पण जर का आम्हाला खरोखर जगामध्ये माणसाच्या अडचणी सोडवणारा इंजिनियर जर तयार करायचा असेल तर त्याला आम्हाला कौशल्य आधारित शिक्षण दिलं पाहिजे. ज्याला मी नेहमी सांगतो की 4 गोष्टी माणसाला नेहमी आवश्यक आहेत, त्याला ज्ञानही असलं पाहिजे, कौशल्यही असलं पाहिजे, ते वापरण्याचा दृष्टिकोनही असला पाहिजे आणि हे सगळं जमवण्याची आतमधून इच्छाशक्ती असली पाहिजे. या 4 गोष्टीचं जोपर्यंत योग्य कॉम्बिनेशन होत नाही तोपर्यंत इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते कदाचित आम्हाला नोकरी देऊ शकेल. पण या आम्हाला नोकरी देणाऱ्या इंजिनिअरिंग शिक्षणापेक्षा नोकरी निर्माण करणारे इंजिनियर्स निर्माण करणं, याच्यासाठीचे अभ्यासक्रम आम्हाला बघितले पाहिजेत. आणि ते त्या मुलांच्या डोक्यामध्ये कसं टाकता येईल त्या दृष्टिकोनातनं शिक्षकांनी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटतं की ही जी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते त्या दृष्टिकोनातनंच वाटचाल करत आहे. आणि म्हणून हे जे काय आता स्वायत्त महाविद्यालय हळूहळू घडत आहेत त्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा चांगला उपयोग करता येईल, अशा प्रकारचा कौशल्य आधारित शिक्षणक्रम तयार करता येईल आणि तो मुलांपर्यंत पोहोचवता येईल. 100% याच्यामध्ये बदल घडू शकेल अशा अपेक्षेचाच आणि या खात्रीचाच मी अभियंता आहे.
2: बरोबर. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, खरं तर तुम्ही 1 साइड ऑफ कॉईन सांगता, अदर साईड पण एक आहे ती पण मी आपल्याला विचारणार आहे. पण मी परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांशी. ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक होते. छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. नाशिक येथील संदीप विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड इथे इंजिन कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. सर, जसं एक तुम्ही एक आत्ताचं 2020 आलेलं एक धोरण सांगत आहात किंवा असा विषय आहे, तुमची जर्नी बघा 1990 सुरू झालेली होती, ते आता टिल डेट अजून पण सुरू आहे. त्यावेळेसचं आपली अध्यापनाची पद्धत असेल, आताची पद्धत असेल, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असणार आहे. तुम्ही याच्याकडे पण कसं पाहता ते एक सांगा, म्हणजे सध्याची टेक्नॉलॉजी आणि त्यावेळेसचा विषय हे कसं तुम्ही सांगड घालताय ते सांगा.
3: 1990 ज्यावेळेस मी शिक्षक झालो त्यावेळेसचं जर बघितलं कदाचित त्याच्या आधीपासून काही वर्ष असेल की त्या काळामध्ये संसाधनं फारशी नव्हती. म्हणजे इंटरनेटचा फारसा विकास झालेला नव्हता. कदाचित भारतामध्ये तो जास्त प्रमाणात आलाही नव्हता. 87 साली आपल्याकडे कॉम्प्युटरचा उगम सुरू झाला आणि त्याच्यामुळं साधनं फारशी नव्हती आणि त्याच्यामुळं सगळ्यांची जी सगळे जे होते ते शिक्षकावरती अवलंबून होते आणि त्याच्यामुळं वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने केंद्रबिंदू होता आणि त्याच्यामुळं त्या शिक्षकांच्या आजूबाजूलाच हे विद्यार्थी फिरत असायचे कारण दुसरं सोर्सच नव्हता. पण काळ जसा बदलला तसा तसा आता वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं ज्या मुलाच्या हातामध्ये आहेत. जो मुलगा जन्मला जन्मताच त्याच्या हातामध्ये जर आज मोबाईल आहे तर त्याच्यामुळं तो डेटाशीच बांधलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या हातामध्ये सगळं आहे. पण मुद्दा हाच आहे की त्याच्या हातामध्ये जे आहे ती फक्त माहिती आहे, ती इन्फॉर्मेशन आहे. शिक्षकाचं खरं काम आहे त्या माहितीला ज्ञानामध्ये बदलणं आणि त्याच्यात कौशल्य निर्माण करणं. ह्या अशासाठी शिक्षकाला आपली भूमिका आता शिकवण्यापासून ते फॅसिलिटेटरपर्यंत यायला हवी की तो त्याच्या शिक्षणामध्ये मदत कसा करतो. टीचिंगपासून टीचिंग लर्निंगमध्ये यायला हवं आणि म्हणून शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं अपडेट राहायला हवं आणि म्हणून टेक्नॉलॉजी जशी विकसित होते आहे त्या विकसित टेक्नॉलॉजीबरोबर शिक्षकालासुद्धा चालायला हवं. मी मागचंच शिकवतो जुनंच शिकवतो हे सोडून द्यायला हवं आणि नवीन टेक्नॉलॉजीशी ॲक्वेंटन्स कसा करता येईल, त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, त्याच्याशी समरूप कसं होता येईल आणि त्या विद्यार्थ्यांबरोबरच यूट्यूबचे व्हिडिओ कसे बघता येतील, पॉडकास्टमध्ये कसं जाता येईल, नवीन कसं टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता येईल आणि त्याचा हे वापर करून. म्हणजे मला सांगायला हरकत नाही की असे कित्येक शिक्षक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांचं सगळा डेटा आज पूर्णपणे त्यांच्या ब्लॉगच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, ते ब्लॉग सगळे अभ्यास करू शकतात, क्वेश्चन टाकू शकतात आणि तुम्ही त्यांना प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता. इट इज ॲब्सोल्युटली वन फॅन्टॅस्टिक. आमचा मोबाईल जो आहे तो आमचा क्लासरूम आहे सरळ सरळ आणि तो गुगल क्लासरूम म्हणून आम्ही वापरतो. विद्यार्थ्यापर्यंत पोचतो विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी. बोर्डचा वापर केला काय किंवा मोबाईलच्या स्क्रीनचा वापर केला काय, मुद्दा हाच आहे की त्याच्यापर्यंत माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी शिक्षकाला आता ही भूमिका घ्यावी लागेल आणि या भूमिकेवरतीच त्याला यावं लागेल आणि म्हणून त्याला लर्निंग अनलर्निंग आणि रिलर्निंग हे जे काही फेज आहे. आम्ही जे शिकलो ते आता नाही आहे म्हणून अनलर्निंग करावं लागेल आणि नवीन जे आहे ते शिकावं लागेल आणि हे शिकूनच शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना पोचता येईल. अदरवाईज तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर गॅप निर्माण झाला आणि त्याला जर लक्षात आलं की काही आपल्या बरोबर होऊ शकत नाही तर मग अशा शिक्षकांना समाज किंवा विद्यार्थी 2 मिनिटांमध्ये बाजूला करू शकतो आणि म्हणून शिक्षकाला सुद्धा त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट बरोबर स्वतःला अपडेट करून घ्यावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि फॉर्च्युनेटली असे बरेच शिक्षक आहेत की जे स्वतःला अपडेट करतात आणि विद्यार्थ्यांबरोबर राहतात आणि म्हणून या टेक्नॉलॉजीला आपण त्या चांगल्याच अँगलनी बघितलं पाहिजे. कदाचित ही टेक्नॉलॉजी आम्हाला मदतच करणारी आली आणि म्हणून त्या मदत करणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्हाला आणखीन विद्यार्थ्यांना नवीन काय देता येईल. कारण आता आजकालचं युग जे आहे ते पेटेंटचं युग आहे, आजकालचं युग जे आहे ते कॉपीराईटचं युग आहे. मग अशा काळामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना इनोव्हेशन करण्याकरता, इन्क्युबेशनमध्ये स्टार्टअप करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील. कदाचित माझा वैयक्तिक जो मुद्दा आहे तो असा आहे की सिलेबसमधले असलेला एखादा भाग त्याच्या अंगावरती सोडून दिला, सेल्फ स्टडी कर म्हणून सांगितलं, पण त्याला या भागाकडे घेऊन गेलो आम्ही किंवा तू स्टार्टअपकडे बघ, इन्क्युबेशनकडे बघ, नवीन प्रॉडक्ट शोधायला लाग, आउट ऑफ बॉक्स काय विचार करतोय तो ते बघायला लाग, कशा पद्धतीने तुला या सगळ्या इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा तंत्राचा वापर करून घेऊन स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं का, याच्यासाठी शिक्षकाला त्याचा मेंटॉर व्हावं लागेल. आणि या मेंटॉरशिपमध्ये जर शिक्षक घुसला ना तर मग अजिबात अवघड नाही.
2: क्या बात आहे सर. खरं तर मी स्वतः इन्स्पायर होतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आय एम नॉट बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मी नाही आहे, कारण माझं एज्युकेशन वेगळ्या फील्डमध्ये झालं आहे, BSc मध्ये. आणि तुम्ही खूप इझी सांगतायत हे, म्हणजे असं वाटतंय की बऱ्याच वेळेस खूप अवघड असेल काहीतरी असं वाटतं, पण तुम्ही इतक्या इझी फॉर्मॅटमध्ये सांगतायत की ते इझिली ग्रास्पिंग होतंय की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते. आणि शिक्षकांचा जो एक धर्म आहे त्याविषयी पण आपण सांगतायत की आत्ताच्या युगानुसार आत्ताच्या पर्सपेक्शनुसार आपण कशा पद्धतीनं बदललं पाहिजे. पण हे जसं मी म्हटलं मागाशीच की नाण्याची ही एक बाजू आहे, दुसरी बाजू अशी आहे की ज्यांना ग्रहण करायचं आहे, ज्यांना घडायचं आहे, ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं ती इन्फॉर्मेशन व्हॉटर मे बी जे आहे पण ते आहे त्यांच्या हातामध्ये, त्याला आपण थांबवू शकत नाही आहेत. मग त्याचा जसा त्याचा जो यूज आहे तो एक चांगला पण आहे, एक वाईट पण आहे, दोन्ही बाजू आहेत त्याच्या. तर आता सध्या म्हणजे हे विचारण्याचं कारण एक असं आहे की 1990 साली आपण एक 5 वर्ष धाराशिवमध्ये इथं राहिलेला आहात, बेसिकली बार्शीचे आहात, त्यामुळे इथला परिसर तुम्हाला माहिती आहे एक विद्यार्थी म्हणून. हे म्हणून तुम्ही त्याच्यानंतर संभाजीनगरला पण गेलात, तिथले पण विद्यार्थी ऑब्झर्व केले, नाशिकला केलेले आहेत, आता चांदवडला करत आहात, आणि ओव्हरऑल तुम्ही जिथं जिथं म्हणून तुमच्या ह्या पूर्ण 34 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही फिरलेला आहात, सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की धाराशिव असेल, इथल्या परिसरातला असेल, खास करून मराठवाड्यातला असेल, मग आपण जर समजा कम्पॅरिझन करायचंच म्हटलं मुंबई पुणे अजून एक कुठं अब्रॉडला जरी समजा करायचं म्हटलं, काय नेमकं तुम्हाला बेसिकली वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये काय हवं आहे नेमकं आजच्या युगानुसार?
3: सुदैवानं मला ही संधी मिळाली की वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची, वेगवेगळे विद्यार्थी बघण्याची. म्हणजे 1990 ज्यावेळेस उस्मानाबादला किंवा धाराशिवला ज्यावेळेस मी होतो, तर त्यावेळेसचे विद्यार्थी हे सगळ्या भारतांमधून यायचे, भारतातले सर्व मिनी इंडियाच होतं हे. आणि ते विद्यार्थी, ते कल्चर एकत्र झाल्यामुळं आणि त्या विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाची जी लेवल होती ती अतिशय जबरदस्त होती. आणि म्हणून तुम्हाला दिसेल बघा की त्या काळचे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदावर

0: मध्ये कुठे कमी आहोत का, अस्थेटिक म्हणजे आमचं जे इम्प्रेशन टाकायचं आहे त्याच्यामध्ये कुठे कमी आहोत का, हे जे वीक पॉईंट आहेत ना, या वीक पॉईंटला शिक्षकाला पकडलं पाहिजे. अभ्यासामध्ये ती मुलं हुशार आहेत, तुम्ही त्यांना एक विषय द्या, त्यांना तो विषय ते सहज ग्रास्प करतात, सहज लिहितात, पेपरमध्ये मार्क मिळवतात, विद्यापीठामध्ये सुद्धा चमकतात. पण याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस ते खरोखर जीवनाच्या याच्यामध्ये उतरतात, त्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये आणि आजकालच्या गळेकापू स्पर्धेमध्ये ज्यावेळेस ते उतरतात, त्यावेळेस त्यांना जी आवश्यक कौशल्य आहेत त्या कौशल्याला कसं हे करता येईल, निखारता येईल त्यांच्या अंगातल्या, याच्यासाठी शिक्षकाचा आता रोल आहे. आणि म्हणून मी म्हणलो ना मगा की एखादं बीट तुमच्या सिलेबस मधलं कमी शिकवलं तरी हरकत नाही, पण त्याच्या अंगातलं हे कम्युनिकेशन स्किलचं जे आहे त्याला वेगवेगळं, म्हणजे त्याला जे आता आपण असं म्हणतो की आता सिंगल स्किलचा जमाना नाही राहिलेला, आता मल्टी स्किलचा जमाना आहे. मग एका कौशल्यावरती नाही भागणार, मग मल्टी स्किलच्या जमान्यामध्ये त्याला काय अपेक्षित आहे की जो अभियंता आहे त्याला जर इकॉनॉमिक्स कळलंच नाही, त्याला जर कॉस्ट कळलीच नाही, त्याला जर फायनान्स कळलाच नाही, तर मग त्या अभियंत्याचा काही उपयोग नाही ना. त्यांनी डिझाईन केलेलं प्रॉडक्टच खूप कॉस्टली असेल तर कोण विकत घेणार त्याला ना. आणि म्हणून त्याला कॉस्ट काय आहे, एस्टिमेटिंग काय आहे, इकॉनॉमिक्स काय आहे, फायनान्स काय आहे, मॅनेजमेंट काय आहे, या सगळ्यांमधून त्याला घडवावं लागेल. बघता बघता त्याची आणि त्याला कॉन्फिडन्स द्यावा लागेल कुठल्याही भाषेमध्ये बोल. म्हणजे मी नेहमी म्हणतो, गमतीने म्हणतो असं की जगामध्ये कुठलीही भाषा येवो न येवो पण एक भाषा सगळ्यांना यायला हवी आणि ती म्हणजे लँग्वेज ऑफ प्रॉफिट.
1: प्रॉफिट ओके,
0: म्हणजे प्रॉफिट म्हणजे पैसाच नव्हे, प्रॉफिट म्हणजे समाधानही आहे, प्रॉफिट म्हणजे पैसाही आहे आणि प्रॉफिट म्हणजे प्रसिद्धी आहे. पण ही भाषा सगळ्यांना यायला हवी की जी मी करतो याच्यामध्ये मला नक्की प्रॉफिट काय मिळणार. समाधान जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, पैसा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, प्रसिद्धी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे. ही लँग्वेज तुम्ही ज्यावेळेस शिकाल मग कुठलीच लँग्वेज बार नाही तुम्हाला. म्हणजे एकच उदाहरण द्यायचं झालं तर एक सिंधी ज्यावेळेस चायनामध्ये जातो, सिंधीला फक्त हिंदी आणि सिंधीच येते, व चायनीज माणसाला फक्त चायनीज येते, पण या दोघांनाही माहिती आहे की दोघांनाही प्रॉफिट कमवायचं आहे, याला विकायचं, चायनीजला विकायचं आहे आणि या सिंधीला खरीदायचं आहे, काही विकत घ्यायचं आहे. आणि म्हणून दोघांमध्ये बिझनेस होतो आणि कुठलीही भाषा न येता दोघांमध्ये जर हा बिझनेस होत असेल तर मग आम्हाला भाषेची कुठलीही अडसर मांडता कामा नये हे त्या मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की तुला जी भाषा येते त्या भाषेत बोल, पण एकदम चांगला बोल, खणखणीत बोल, ला घाबरू नको. आणि म्हणूनच आपला राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही मदर टंग एज्युकेशनकडे जास्त जातो आहोत. आणि बघता बघता दिसेल तुम्हाला की इंजिनिअरिंग शिक्षण आणि मेडिकल शिक्षण सुद्धा हळूहळू मराठीमध्ये यायला लागलं, म्हणजे मातृभाषेत यायला लागलं, कारण भाषा हे एक माध्यम आहे. आणि म्हणून तुम्हाला भाषा यायलाच हवी, त्याच्याबद्दल दुमत नाही. इंग्रजी आलं अतिशय चांगलं, त्याच्या पुढे जाऊन आणखीन दुसऱ्या काही भाषा घेतात. म्हणून कौशल्याला जी म्हणतो ना मी की तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येतात का, मराठी बरोबर आणखीन दुसरी इंग्रजी येते का, इंग्रजी बरोबर फ्रेंच येते का, फ्रेंच बरोबर जर्मनी येते का, जापनीज येते का, ह्या भाषा शिका. पण याचा वापर करून तुमच्यातला आत्मविश्वास तो दुणावा आणि तो जितका आत्मविश्वासाने तुम्ही जगाच्या समोर जाल तुम्हाला 100% यश 100% मिळणार. म्हणजे मिळणार, भाषा हे एक फक्त माध्यम आहे, ते माध्यम तुम्हाला योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे आणि त्या माध्यमाचा वापर करून लोकांवरती तुम्हाला तुमच्या जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्याचं ते बिंबवता आलं पाहिजे त्यांच्या मनावरती. मग त्या भाषेचं तो न्यूनगंड तुमच्या मनातला जो आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मला इंग्रजी येत नाही, मला प्रॉब्लेम आहे, हा न्यूनगंड आणि हा माणूस जो, हा मुलगा जो आहे तो मागं जो पडतो आहे स्पर्धेच्या युगामध्ये, या मुलाला आम्हाला हात धरून पुढे आणलं पाहिजे. घाबरू नको, भाषा हे फक्त माध्यम आहे, लक्षात ठेव. तुला फक्त ज्ञान आणि कौशल्याचं जोर जर असतील तुझ्याकडं तर तुला थांबवणारी ताकद जगामध्ये असूच शकत नाही. भाषेचा वापर करत राहा, शिकत राहतो, या दृष्टिकोनातनं त्याला आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद ही खरी ताकद शिक्षकामध्येच आहे.
1: सर, आपण तर हाडाचे शिक्षक आहेत, त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दातून तो एक मंत्राप्रमाणेच पडायला लागलं. पण परत एकदा मी त्याच्यावर थोडंसं आणखीन एक आपला विचार अपेक्षित करतो आहे की जो हातामध्ये आमच्या मोबाईल आहे, कारण ज्यावेळेस वर्तमानपत्र आलं त्याच्यानंतर रेडिओ आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, टी व्ही आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, आता हातात मोबाईल आहे, त्याचा वापर जो आहे तो प्रोडक्टिव्ह कसा व्हायला हवा याच्याविषयी थोडेसे तुम्ही तुमच्या अनुभवातून विचार सांगाल.
0: मी म्हणालो ना तुम्हाला की मोबाईल हे तुमच्या म्हणजे जे चार माणसाच्या तीन आवश्यक गरजा जे म्हणत होतो आपण, ते आता चौथ्या गरजेमध्ये आलो की डेटा असलेला मोबाईल ही चौथी आवश्यक गरज झाली काळाच्या ओघामध्ये. हा खरा तुमच्या हातामधला असलेला एक चांगला डिव्हाइस आहे, त्या एका बोटाच्या क्लिकवरती सगळं जग तुमच्या मोबाईलमध्ये आहे, आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेस जी माहिती हवी ती त्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्या मागे आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काय

0: असं अपेक्षित असं होतं त्याचं, फक्त ती माहिती कशी वापरायची याचं लॉजिकल थिंकिंग तुम्हाला करायचं आहे. फक्त ती माहिती कधी कुठं कशी वापरायची, माहिती सगळी अवेलेबल आहे, ती माहिती कशी संकलित करायची, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, त्याचं हे कसं करायचं, हे जर तुम्हाला जमलं मग हा डिवाइस तुमच्यासाठी एक वरदानच आहे. फक्त त्याला तुम्ही जर त्या 24 आवर्समध्ये तुम्ही 24 तास तुम्ही त्याला जर स्वतः त्याच्यामध्ये गाडून घेतलं आणि त्याचा योग्य वापर जर केला नाही तर तो शापच आहे तुमच्यासाठी. पण त्या डिव्हाइसचा योग्य वापर जर केला तर ते तुमच्यासाठी वरदानच आहे. की तुम्ही बसल्या जागी, म्हणजे असं जर मला वाटलं की स्टॅनफोर्डमधल्या एखाद्या प्रोफेसरचं मला लेक्चर ऐकायचं आहे तर तुमच्या हातामध्ये तो आहे, लिंक टाकली की तुम्हाला ते ऐकता येईल आणि सहज एका मिनिटामध्ये स्टॅनफोर्डच्या प्रोफेसरबरोबर तुम्ही जर कनेक्ट होऊ शकत असाल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य काय. आणि म्हणून तुमच्या हातामधला तो जो डिव्हाइस आहे ही सगळ्यात मोठी ताकद आहे. फक्त त्या ताकदीचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि हा वापर करण्याचीच खरी जी काही शिकवण आहे ही देण्याचं काम जे आहे ते घरी आई वडिलांनंतर शिक्षकालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून शिक्षकाला आधी त्याचा वापर करायला पाहिजे. शिक्षकाला आधी मोबाईलचा वापर करता आला पाहिजे. ते म्हणजे याच्यामध्ये गुगल क्लासरूम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही तो वापर केला शिक्षकांनी तर एका सेकंदामध्ये, म्हणजे आत्ता बसल्या ह्या जागी मला सांगता येईल की माझ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी होते, कोण आला होता, किती असाइनमेंट लिहिल्या, त्याने असाइनमेंट सबमिट केल्या का नाही केल्या, त्या असाइनमेंट चेक झाल्या का नाही झाल्या, एका सेकंदात तुम्हाला सांगता येईल. म्हणजे आत्ता चार काही जर वेळ झाला असेल 4:15 नक्की पोझिशन काय आहे हे सांगण्याची ताकद हा डिवाइस जर तुम्हाला देत असेल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य तुमचं काय आहे. एवढं सगळं भाग्य तर तुमच्याकडे आहे तर याचा फक्त योग्य वापर करा. त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही अतिशय वरदान म्हणूनच तुम्ही पकडा आणि मग तुम्हाला कळेल की इंजिनिअरिंग इज वंडरफुल. आणि त्याचं सगळ्यात मोठं जे काही आजकालचं जे टूल आहे ते तुमच्या जवळ आहे, तुमच्या खिशात आहे, 24/7 तुमच्याकडे आहे, फक्त वापर योग्य करला.
1: त्या बात सर ग्रेट. म्हणजे खरं तर तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत ना अमेझिंग आहे त्या. आणि खरं तर ते जे पण आता ही मुलाखत सर्वजण ऐकतील त्यांच्यासाठी खरं तर हे खूप चांगल्या पद्धतीने इन्स्पिरेशन देणारं असेल आणि आय ओपनिंग असेल की निश्चितच त्यांनी कशा पद्धतीने पुढे जायला हवं. पण सर आता जसं मी तुमच्यावर थोडंसं येतो की तुम्ही आता चांदवडला प्राचार्य म्हणून आहात, तिथं तांत्रिक सल्लागार आहेत, म्हणजे एवढी तुमची अशी जर्नी राहिलेली आहे, इन फ्युचरमध्ये काय तुमच्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये काय आहे?
0: भविष्य कुणी वाचलेलं नाही पण भविष्य बघणारा माणूस जरूर आहे. म्हणजे मी ज्यावेळेस अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादमध्ये ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून रुजू झालो कदाचित 3 वर्ष झाली असतील, म्हणजे 3 सुद्धा नसतील, 1.5 वर्ष झालं असेल. आणि या विद्यापीठाचा माझा काही संबंध नव्हता, मला त्या काळातलं मराठवाडा विद्यापीठ. मला एक शिक्षक इथलाच सहज चल उदला विद्यापीठ काय दाखवतो म्हणून घेऊन गेला. आणि तिथला जो प्रसंग बघितला आणि त्यांनी जे कागद फेकले तिथल्या क्लर्कनी त्याच्यानंतर मी सरळ खालीच उतरलो आणि मला विद्यापीठाबद्दल अरे हे काय विद्यापीठ असतं का असं वाटलं. आणि त्याच दिवशी परत ठरवलं की याच विद्यापीठामध्ये मी नक्की 100% जाणार कुठल्या तरी. आणि त्या दृष्टीने आयुष्यामध्ये वाटचाल राहिली. आणि ज्या विद्यापीठामध्ये कागद फेकून मी खाली निघालो होतो त्याच विद्यापीठाच्या सर्वात उच्च वाडी सर्वोच्च पदावरती मला बसण्याची परमेश्वराने संधी दिली. खरं याच्यापेक्षा जास्त काय भाग्य. फक्त कसं आहे की याच्यामध्ये मला प्लॅनिंग करून नियोजन करून जावं लागलं आणि त्याच्यामध्ये मला सगळ्या सहकाऱ्यांची मदत मिळाली. असंच जे काही आहे, समजा माझ्या डोक्या म्हणजे मला वाटतं की मी समजा या क्षेत्रामधून ज्यावेळेस रिटायर होईन किंवा ते सेवानिवृत्त होईन त्यावेळेस मला असं वाटतं की माझा वेळ जो आहे त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी जिथं जिथं जसा टाकता येईल. आजही मी बराच वेळा प्रयत्न करतो की मे महिन्यामध्ये निघतो कुठल्या तरी शाळेमध्ये जातो, मुलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर इंजिनिअरिंगचं शिक्षण जरूर घ्या. कारण हे शिक्षण जे आहे ते कदाचित भाकरीची गॅरंटी नाही देणार पण भाकरीची व्यवस्था करण्यामध्ये तुमची मदत करणारं शिक्षण जरूर आहे. ह्या दृष्टिकोनातनं याच्याकडे बघा. तुमच्याच भाकरीचं नाही तर तुमच्याद्वारे 15-20-25-100 लोकांची भाकरी निर्माण करणारं हे शिक्षण आहे. आणि म्हणून या शिक्षणाला या दृष्टिकोनातनं बघा. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी परमेश्वराने कदाचित ते लिहून ठेवलेलं असावं आणि ती जर संधी मिळाली.
1: इंजिनिअरिंग इज इन युअर ब्लड सर.
0: येस, इंजिनिअरिंग इज इन ब्लड. मी म्हणतो नेहमी देर इज नो ब्लड इन माय बॉडी, इंजिनिअरिंग इट सेल्फ इज अ ब्लड इन माय बॉडी.
1: आणि मग शेवटी जे तुमचे वडील शिक्षक म्हटलात त्यांचा जो तुम्ही वारसा पुढे चालवताय तर मग एकूणच तुम्हाला त्या गोष्टीकडे पण पाहताना कसं वाटतं ते एक सांगा. कारण योगायोगाने नाव निघालं.
0: म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की मी राहिला तसा बार्शीचा, पण माझं मूळ पैतृक गाव जे आहे ते उस्मानाबादपासून 16 किलोमीटरवर हिंगळजवाडी नावाचं गाव आहे तेर जवळचं, आणि त्याच्यामुळं माझ्या शरीरामध्ये जे काही आहे ते उस्माना धाराशिवचीच धाराशिवचंच रक्त आहे. आणि वडील एक हाडाचे शिक्षक, आजही वडिलांचं वय 87 वर्ष आहे पण आजही हा माणूस शिकवतोच आहे. आणि म्हणून या वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेण्याचं भाग्य मिळालं. आणि ते त्यांचं
1: नाव सांगा, म्हणजे आम्हाला
0: वडिलांचं नाव आहे गिरीधारीलाल तातेड. बार्शीमध्ये तातेड सर नावाने अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि खूप समाजकार्य करण्यामध्ये, विद्यार्थी घडवण्यामध्ये, म्हणजे माझ्या लहानपणी ज्यावेळेस माझ्या आम्ही भाड्याच्या 2 रूममध्ये राहत होतो त्याच घरामध्ये आमचे वडील आजूबाजूच्या खेड्यामधली 7-8 मुलं आणून ठेवायची आणि आम्ही 7-8 जण वरती पत्र्यावरती झोपायचो त्यांच्याबरोबर सगळे. तो असा हा हाडाचा शिक्षक लाभला आमच्या आयुष्यामध्ये, त्यांनी आम्हाला जन्म दिला. तर त्याच्यामुळे थोडं काही जे काही 1% 2% जे त्यांचं आमच्या अंगात आलं, मला वाटतं की परमेश्वराने आमच्यावरती कृपा करावी आणि मला सुद्धा त्यांच्यासारखंच जे त्यांनी केलं आयुष्यामध्ये ते करण्याची सेवानिवृत्तीनंतर संधी द्यावी. आणि मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही मला बदल घडवता आला तर तो बदल घडवण्याची संधी परमेश्वर नक्की देईल, एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करूयात.
1: तर सर, खरं तर या तुमच्याशी अजून खूप बोलावंसं वाटतं कारण डोक्यामध्ये खूप विषय चालू आहेत. म्हणजे एखादा सब्जेक्ट येतो म्हणजे फक्त तुमच्या एज्युकेशनच्या रिलेटेड नाही तर इन जनरल सुद्धा समाजामध्ये जे काय पाहतो पण तो विषयांतर होईल. कारण आज म्हणजे खरं तर इंजिनिअरिंग आणि जसं तुम्ही म्हणलात की तुमच्या रक्तामध्येच अभियांत्रिकीचं पूर्ण हे भरलेलं आहे शिक्षण, त्यामुळे आपण त्याच अँगलनं ही सर्व चर्चा केली. पण एकूणच जर समजा शिक्षकांना मोटिवेट करण्याचा भाग असेल, विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा भाग असेल किंवा आजच्या युगानुसार त्यांना एक दृष्टिकोन नवीन देण्याचा जर भाग असेल आणि जर कधी तुम्हाला इन्व्हाइट करावं वाटलं कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्या शिक्षकांनी असं ठरवलं किंवा तुम्हाला इन्व्हाइट करून तुमच्याकडून काही गायडन्स घ्यावा, तर सर आपला एकदा थोडासा मोबाईल नंबर जर सांगितला तर मग बरं होईल.
0: मला वाटतं की ही माझ्यासाठी संधी आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 85 30 63 94 45.
1: तेव्हा प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो 85 30 63 94 45. या क्रमांकावर आपण खरं तर अगोदर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून जर सर कुठे एंगेज असतील, बिझी असतील तर ते तुम्हाला रिप्लाय पण करू शकतील. तुमचा विषय लिहा, स्पष्टपणे तुमचं नाव लिहा, जेणेकरून सरांना लगेच लक्षात येईल. आणि सर शेवटी आमचा एक असा फॉर्मॅट असतो की आमच्याकडे कोणी जरी आलं तर आम्ही त्यांना एक विचारतो की तुमच्या आवडीचं गाणं कुठलं. तुम्ही ज्यावेळेस ह्या जर्नीमध्ये आलात 90 ते 94 दरम्यान त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात होता तर तुम्हाला असं चित्रपट पाहणे गाणे ऐकणं आवड असणारच आहे साहजिक, तसा मनुष्य सापडणं कठीण आहे की अशा कुठल्या गोष्टी आवडत नसणार आहेत. पण तुम्हाला कुठलं असं गाणं डोक्यामध्ये आलं लगेचच ज्यावेळेस ह्या कॅम्पसमध्ये आलात किंवा तुम्हाला आवडणार आहे का?
0: म्हणजे मी 1990 जर मागं गेलो
1: किंवा तुमच्या 1986 कॉलेजच्या
0: सगळं सगळं 1990 शिक्षकी पेशा असेल 1986 असेल तर एक गाणं मला खूप म्हणजे चांगलं वाटतं ते.

0: सर वेरी गुड.
1: ही जे वो कल भी पास पास थी ये इंजीनियरिंग च्या दृष्टिकोनातून म्हणतो वो कल भी इंजीनियरिंग पास पास थी वो आज भी करीब है.
0: यस यस सर खूपच म्हणजे एकदम जिंदा दिल आणि खरं तर म्हणजे तुमच्या बाबतीत किती आता बोलावं असा विषय झालेला आहे आणि तुमच्याशी बोलतच राहावं असं वाटतं. पण खरं तर आम्हालाही खूप छान वाटलं की तुम्ही रेडिओ तेरणाला व्हिजिट केली आणि खरं तर तुम्ही याच कॅम्पसमध्ये 5 वर्ष काढलेले आहात आणि इथं तुम्हाला आल्यानंतर ती जर्नी आणि आमचं रेडिओ तेरणा कसं वाटलं तेही सांगा. कारण त्यावेळेस तर नव्हतं आत्ता झालेलं आहे.
1: पुन्हा 90s काळामध्ये घेऊन गेलं मला हे आणि ज्या स्टुडिओमध्ये मी आज बसलेलो आहे त्या बिल्डिंगच्या वर्गामध्ये घुसून शिकवण्याची संधीसुद्धा मला मिळाली आणि म्हणून या कॅम्पसची जडणघडण जी आहे सुरुवातीची ते दऱ्यांमध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये असलेलं महाविद्यालय पण अतिशय प्रबल असे शिक्षक वर्ग आणि अतिशय म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे कौशल्य असलेले विद्यार्थी या सगळ्यांनी हे परिसर जो होता तो असा मला असं वाटतं की ते भारावलेलाच परिसर होता त्या काळातला अभियांत्रिकी शिक्षणामधला आणि उस्मानाबाद अभियांत्रिकी महाविद्यालयाचं नाव त्या काळापासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय वेगळ्याच पद्धतीचं घेतलं जाईल की या महाविद्यालयामध्ये जायचं असेल तर शिक्षण मिळेल आणि कदाचित त्या काळामध्ये मेरिटने ॲडमिशन करणारं हे एकमेव महाविद्यालय असेल कदाचित असतील असं महाविद्यालय पण त्यातलं हे महाविद्यालय होतं आणि त्याच्यामुळं या महाविद्यालयात आल्यानंतर असं वाटतं की पुन्हा आपल्या माहेरी आल्यासारखंच आहे आणि इथंच आपल्या आयुष्याची शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. खरंच म्हणजे भारावल्यासारखंच हे परिसर आहे आणि पुन्हा एकदा खरोखर या व्यवस्थापनाचं मनापासून आभारच मानलं पाहिजे की आयुष्यामध्ये उभं राहण्याची आणि भरारी घेण्याची जी संधी या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आणि प्रांगणाने दिली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक म्हणून घडवलं शिक्षक हा कधी तयार होईल शिक्षक हा शिक्षक बनतो ज्यावेळेस त्याच्यासमोर विद्यार्थी असतील त्याच वेळेस आणि म्हणून असे असंख्य विद्यार्थी आमच्या आयुष्यात आले त्या विद्यार्थ्यांमुळे आम्ही शिक्षक झालो म्हणून त्या काळच्या विद्यार्थ्यांपासून ते आजच्या काळच्या विद्यार्थ्यांचेही एकदा मनापासून आभार मानतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो. तुमचा तुम्ही जो हा उपक्रम करता आहात हा उपक्रम खूप अतिशय स्तुत्य आहे. ज्या उपक्रमाने तुम्ही अशा सर्वांपर्यंत सर्वांचे विचार घेऊन लोकांपर्यंत पोचता आणि हे जे काही त्यांच्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे ॲप त्या ॲपमधून हे लोक ऐकतात आणि शिक्षणाप्रती अधिक सजग आणि जागृत होतात हे जे तुम्ही काम करता आहात त्या कामाबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आणि तुम्ही असंच करत राहा आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत रहा उद्बोधित करत रहा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यामध्ये तुमचाही खारीचा वाटा 100% असेल याच्याबद्दल आमच्या माझ्या मनामध्ये तरी शंका नाही. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढच्या या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की तातडीची कधी गरज आहे त्या त्यावेळेस तातडी तुमच्या बरोबर नेहमी असेल मनाने असेल शरीराने असेल ही खात्री देतो आणि थँक्यू व्हेरी मच नाईस ऑफ यू.
0: मित्रांनो हे होते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते आणि नाशिक विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आले त्यांचे आभार आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coi.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा फॉलो करा. तसंच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500000. ऐकत राहा म्हणजे राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्वाचा सहभाग असतो. आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेण खताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात. सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही. कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात. आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5% ते 1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते. शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. हवा खेळती राहते. त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घ्या.

पाहणं सुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खत याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझॅटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझॅटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो.

0: मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

नवे वीडियोस पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एवरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाइक एंड शेअर. एन्जॉय.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा नमस्कार आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला बिग स्टार घेऊन हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जसे सर्व स्तरावर हिरो हा सर्वे सर्व असतो त्याच्याच बाजूने सर्वच कथा कथानक फिरत असते परंतु हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक नायकांनी या प्रतिमेला तडा दिलेला आहे केवळ सौंदर्य आणि शोभेची भावली म्हणून वावरली जाणारी हिरोईन आणि केवळ नाच गाण्यासाठी तिचा वावर असतो परंतु उत्तम अभिनय आणि विषयाची निवड काही अभिनेत्रींना वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते याच पटडीमध्ये एक गुणी अभिनेत्री म्हणजे तब्बू आणि आजच्या आपल्या बिग स्टार अभिनेत्री आहेत तब्बू

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती. आणि माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार अभिनेत्री आहेत तब्बू. आज आपण अभिनेत्री तब्बू यांच्याविषयी थोडंसं जाणून घेतोय आपल्या बिग स्टार शो मधून. तब्बूने आपल्या चित्रपट प्रवासाची सुरुवात 1982 साली प्रदर्शित झालेल्या बाजार या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1985 मध्ये त्यांनी पुन्हा हम नौजवान या चित्रपटात छोटीशी भूमिका केली. 1991 मध्ये तब्बूने तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेत काम केलं. कुली नंबर 1 या चित्रपटात व्यंकटेशन सोबत ती दिसून आली. यानंतर खऱ्या अर्थानं तब्बूला ब्रेक मिळाला किंवा प्रसिद्धी मिळाली ती फारुख सिद्दीकी यांच्या विजयपथ या चित्रपटामध्ये. तिचा नायक होता अजय देवगन.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार अभिनेत्री आहेत तब्बू। यानंतर हिंदी मधील अनेक मसाला पटांमधून तब्बूने अभिनय केला। यामध्ये काला पाणी, हम साथ साथ है, बीबी नंबर वन, हेरा फेरी, बॉर्डर या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल। तब्बू यांना हे चित्रपट करत असताना त्याच भूमिका कराव्या लागल्या।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार अभिनेत्री आहेत तब्बू. अभिनेत्री तब्बू यांना पठडी बाहेर घेऊन जाणारा भूमिका मिळाला 2001 साली, जेव्हा मधुर भांडारकर यांनी त्यांना चांदणी बार साठी साईन केलं. एकतर नौखा दिग्दर्शक आणि त्यातील तितकीच बोल्ड भूमिका, असं असलं तरीही या भूमिकेत वेगवेगळे रंग होते. एक डान्स बार गर्ल ते एक संवेदनशील स्त्री आणि मुलांची आई असा तो प्रवास होता. परंतु तब्बूनी त्यांच्या सुंदर अभिनयाने ही भूमिका जिवंत केली आणि प्रगल्भ अभिनेत्रीच्या यादीत स्थान मिळालं. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार अभिनेत्री आहे तब्बू। तब्बू यांनी चांदणी बार नंतर अनेक ऑफबीट चित्रपटांमधून काम केलं। यामध्ये गुलजार यांच्या सोबत हुतुतू, विशाल भारद्वाज यांच्या सोबत माचिस, हैदर, अस्तित्व, मकबूल यासारख्या वेगवेगळ्या धाटणींच्या चित्रपटात भूमिका केल्या आणि हे करत असताना त्यांना प्रचंड लोकप्रियता देखील मिळाली। एक मेन स्ट्रीम अभिनेत्री ते समांतर चित्रपटांची यशस्वी अभिनेत्री असाही त्यांचा प्रवास राहिला।

मिक्सा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि तुम्ही हा शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. आज तुम्ही माझ्या सोबत एन्जॉय करताय बिग स्टार शो. आणि आजची आपली बिग स्टार अभिनेत्री आहे तब्बू. तब्बू या आता वयाच्या 50 असताना देखील अविवाहित आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांचं नाव अभिनेता अजय देवगन यांच्या बरोबरही जोडलं गेलं. त्यानंतर काही काळ निर्माता दिग्दर्शक साजिद नाडियलवाला यांच्यासोबतही त्यांनी डेट केलं. परंतु हे सर्व होत असतानाही अभिनय आणि चित्रपट यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष कधीच केलं नाही.

0: आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजची आपली बिग स्टार अभिनेत्री आहे तब्बू। तब्बू यांच्या अभिनय कारकिर्दीमध्ये त्यांनी आणखी एक टप्पा पार केला, तो चित्रपट होता 2007 साली आलेला आर बालकी यांचा बहुचर्चित चित्रपट चिनिकम। या चित्रपटात तब्बू यांच्या सोबत दिसले महानायक अमिताभ बच्चन। आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या व्यक्तीबरोबर झालेलं प्रेम, इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यासोबत राहण्याचा तिचा निर्णय, हा सगळा विषय आणि अमिताभ यांच्या बरोबर तब्बूची केमिस्ट्री खास जमली आणि चिनिकम एका वेगळ्याच उंचीवर गेला।
1: जाने दो ना।

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजची आपली बिग स्टार अभिनेत्री आहे तब्बू.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आजची आपली बिग स्टार अभिनेत्री आहे तब्बू. तब्बू या सध्या करिअरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहेत, तरीही आपल्या सौंदर्यानं त्या आजही मोहित करतात. या टप्प्यात त्यांनी जय हो, हैदर, भारत, गोलमाल 4, अंधाधुन, दृश्यम 1, दृश्यम 2, दे दे प्यार दे, भूल भुलैया 2 अशा सुपरहिट चित्रपटांमधून त्या सध्याही प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार अभिनेत्री आहे तब्बू। तब्बू या हिंदी सिनेसृष्टीमधील अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी केवळ विशेष भूमिका केल्या नाहीत तर त्यांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर कायम ठेवला। 1995 मध्ये तब्बू यांना विजयपदसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण, 1996 मध्ये माचीससाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अस्तित्व चिनिकमसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, क्रिटिक्स अवॉर्ड 2015 मध्ये हैदरसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। तब्बू या केवळ अभिनेत्रीच नाहीत तर स्त्रीची एक संवेदनशीलता, सौंदर्य आणि शक्ती याचं प्रतीक देखील आहेत, हे मात्र खरं।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती इथेच थांबते. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचा आपला बिग स्टार शो होता अभिनेत्री तब्बू यांच्यावरती. आजचा आपला शो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तोपर्यंत कनेक्ट राहूयात, ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: सारी तनखा खर्च कर डाली,
2: बची है
3: पूरे 8 आने. धुन सुनाओ ना.
1: अरे नहीं,

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4।

रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून असंच म्हणत दुपारच्या एकच्या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आणि म्हणते सुरुवातीला, मी आले निघाले सजले फुलले फुल पाखरू झाले वेग पंखा नाहासा आल्या आले करी घेतली भरारी तुफाना परी बेभान मी झाले मी आले। चला तर मी आलेली आहे आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी। हा कार्यक्रम 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि वातावरण अगदी सकाळपासून जे चालू आहे धाराशिवमध्ये, आपल्या इकडे देखील असं वातावरण आहे का मला सांगा, कारण की इतका रिमझिम रिमझिम असा म्हणत हा पाऊस धाराशिवमध्ये कंटिन्यू चालू आहे सकाळपासून। तो जे वातावरण आहे पूर्ण ढगाळचं वातावरण आहे, थंडी वाजते आहे, चहा प्यावासा वाटतोय आणि पावसामुळे बाहेर जाण्यात देखील कसं तरी वाटतं, कारण की तेवढा ते ओलावा जाणवतो ना बाहेर गेल्यानंतर की नको वाटतं मग बाहेर जास्त चिखलात वगैरे जाण्यास। पण या पावसामुळे आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती एक हसू येणार आहे, खास करून आपले जे सगळे शेतकरी बांधव आहेत नक्कीच ते खुश झाले असतील। जिथे पडत नाहीये तिथे नक्कीच सांगा मला कुठे पाऊस नाही पडलाय। तर मी स्टार्ट का आज केलं माहिती, आज बऱ्याच दिवसानंतर गाण्याचा मोह काही आवरत नव्हता मला, सकाळपासून गाणं मला सारखं म्हणत वाटत होतं की चला बाबा बऱ्याच दिवस झाला, आता आजारपण थोडस बाजूला ठेवून थोडंसं माहिती आणखीन सुद्धा किंचितशी का होईना, पण सर्दी मला जाणवते पण तुम्हाला आवाजातून मे बी थोडीशी जाणू देणार नाहीये मी, पण सुरुवातच त्या गाण्यानी करावीशी वाटली, कारण की आपले श्रोते जे आहेत ते माझा तसा सर्दीचा आवाज ऐकून किंवा मी आजारी असल्यामुळे तो जो आवाज त्यांनी इतक्या दिवस सहन केला आणि त्यांना तो खरं तर आवडत पण नव्हता, कारण की मी आजारी होते हेच त्यांना मुळे पटत नाही। आपल्या श्रोत्यांचं एक आहे की तुम्ही आजारी नका पडत जाऊ, तुम्ही काळजी घेत चला, हे जे आपले श्रोते मला सांगत असतात। तर मी काळजी घेण्याचा प्रयत्न करते पण असं काही वातावरण झालं की मला ते होऊन जातं व्हायरल, अगदी एसीमुळे देखील कधी कधी त्या एसीच्या हवेरी सुद्धा मला त्रास होतो, पण तरी देखील आज मात्र थोडीशी म्हटलं थोडीशी जाणवते मला सर्दी, पण ती पण बाजूला ठेवून आज म्हटलं चला बाबा आज गाण्यानी सुरुवात करणार, कारण की गाण्यानी जर मी सुरुवात केली तर आपले श्रोते अगदी खुश होणार आहेत आणि त्यांना छान वाटणार आहे मी गाणं म्हणून जर सुरुवात केली तर। तर बऱ्याच श्रोतांनी छान सुरुवात केली असं म्हणतात, खूप सुंदर अशा गाण्यानी सुरुवात केली आहे, खूप छान वाटलं म्हणतात, बरेच जण आवाज ऐकून ठीक आहात का तुम्ही। तर पावसाच्या रिमझिमीसोबत मी आरजे प्रगती आज तुमच्यासोबत भेटते आणि पण काय म्हणतात की आज आहे माहिती आहे असा एक सिंगर आहे जो मला खूप आवडतो, ज्याच्या 90s खरं तर खूप गाणी गाजलेली आहेत, अशा सिंगरचा आज बर्थडे आहे। 30 जुलै 1973 त्याचा जन्म झालाय। गायक अभिनेता म्हणून देखील त्यांनी थोडंसं काम केलेलं आहे, संगीत निर्मिता निर्माता तसं टीव्ही प्रस्तुता रेकॉर्ड रेडिओ जॉकी असं म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। असे जे पॉप्युलर गायक आहेत, पॉप्युलरमध्ये पॉप्युलर असे गायक आहेत ते खरं तर, आणि त्यांचा आज बर्थडे आहे म्हणजेच सोनू निगम। तर आज त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करूयात, त्यांची गाणी देखील ऐकूयात, एन्जॉय करूयात त्यांचा प्रवास। भारताचा हा एक प्रसिद्ध पार्श्वगायक संगीतकार आणि अभिनेता आहे आणि त्यांचा आज जन्म झालेला आहे, त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले। आणि खरं तर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांना मिमिक्री खूप येतात, त्यांचे आवाज जर तुम्ही पाहिले असतील कधी अवॉर्ड शोमध्ये ते आले असतील तर त्यांच्यामध्ये ते प्रत्येक, खास करून मला तर त्यांचा आवाज जो म्हणजे खूप छान आवाज काढतात, सेम टू सेम काढतात। आणि लेडीज व्हॉइस देखील त्यांनी बऱ्याच टीव्ही शोमध्ये जेव्हा ते अँकर होते त्यावेळेस त्यांनी ते लेडीज व्हॉइसमध्ये देखील गाणी म्हटलेली आहेत। आणि खरं तर सारेगमप्पा सारख्या लोकप्रिय टीव्ही शोचे यशस्वी सूत्रसंचालन देखील केलेलं आहे त्यांनी। आणि हिंदी असेल, मराठी असेल, कन्नड असेल, बंगालीसह अनेक भाषांमध्ये हजारो लोकप्रिय गाणी त्यांनी गायली आहेत। दिवाना आणि किस्मत सारखे यांचे अल्बम खूप गाजलेले आहेत। तर खूप छान असा सोनू निगम यांचा प्रवास आहे, मराठीत देखील त्यांनी गाणी गायली आहेत, हिंदीत तर म्हणजे विचारायलाच नको अशा सुंदर गाण्यांमध्ये त्यांनी सगळ्यांना असं वेड केलेला आहे। तर अशाच या सोनू निगम यांचा बर्थडे आहे तर तो सेलिब्रेट करूयात, त्यांची गाणी ऐकूयात। आपल्याला देखील कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आज सोनू निगम यांचं पाठवू शकतात। तसंच सोनू सूद
जे आहेत त्यांचा देखील बर्थडे आहे. आता सोनूमध्ये कन्फ्यूज होऊ नका, सोनू सूद जे अभिनेते आहेत ते देखील छान असे साऊथ इंडियनमध्ये देखील त्यांनी बरेचसे चित्रपट केले आहेत. हिंदीमध्ये देखील आहेत, पण हिंदीमध्ये असं जास्त प्रमुख रोल नाही आहेत त्यांना जास्त करून. तर त्यांनी विलन्सचे रोल केलेले आहेत किंवा साईड बाय केलेले आहेत. आणि ज्यांचा चित्रपट आज त्या गायत सर्वांना लक्षात राहिला तो म्हणजे मंदाकिनी, अभिनेती मंदाकिनी यांचा देखील बर्थडे आहे. तर मंदाकिनीचा कुठला चित्रपट आहे आपल्याला सांगायची गरज नाही, कारण की त्यांचा राम तेरी गंगा मेली हा चित्रपट जो आहे तो इतका स्मरणात आहे सर्वांच्या. आज देखील तो चित्रपट सर्वांना आवडतो, त्यातली गाणी आवडतात, तो चित्रपट आवडतो. एक वेगळ्या झोनचा तो चित्रपट होता, पहिला अभिनय होता त्यांचा. त्याच्यानंतर बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्या दिसून येतात. तर अशा मंदाकिनी यांचा देखील बर्थडे आहे आज, तो देखील सेलिब्रेट करूया. सोनू सूद यांचं देखील कोणतं गीत आपल्याला ऐकायचं असेल तर सांगू शकता. आणि सुरुवात करूयात सोनू निगम यांच्या बर्थडेनी. सोनू सूद आणि सोनू निगम याच्यात कन्फ्यूज होऊ नका. सोनू निगम सिंगर यांचा देखील बर्थडे आहे. तर त्यांचं एक गीत आहे जे परदेस या चित्रपटातील फार लोकप्रिय गीत आहे. याच गीताने आणि पडद्यावरती दिसतात SRK. चला तर आनंद घेऊयात आणि बर्थडे विश करूयात तिघांनाही. पण सुरुवात करूयात सोनू निगम यांच्या गीतांनी.

चला याच जोशामध्ये आजच्या बर्थडे सेलिब्रेट करूयात. सोनी कम यांचा बर्थडे आहे, त्याचबरोबर सोनू सूद यांचा बर्थडे आणि मंदाकिनी यांचं देखील गीत आपल्याला ऐकायचंच असेल तर नक्कीच पाठवू शकता 9970509 या क्रमांकावरती. दुपारचे 1:29 अगदी वातावरण ढगाळसं आणि सर्वांच्याच इथे मेसेज मला सर्वांनी श्रोत्यांनी केला की आमच्याकडे आज पावसाची उघड डीप चालू आहे असं म्हणतात की म्हणजे येतोय जातोय असं म्हणतात आपले जे नियमित श्रोते आहेत अमित नारायण लोंढे सर, तसंच पंढरपूर येथून ज्या श्रोते आहेत लक्ष्मण लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा. कार्यक्रमाची सुरुवातीला जे गाणं म्हटलं ते तुम्ही एक नंबर म्हणलं, आमच्याकडे ढगाळ वातावरण आहे असं त्यांनी म्हणतात. थँक्यू सो मच सर. आणि बरेचसे श्रोते म्हणतात आमच्याकडे सकाळपासून आम्ही सूर्य बघितला नाही असं म्हणतात. ओमप्रकाश गीते सर की आज आमच्याकडे देखील आम्ही सूर्याचं दर्शन केलं नाही आहे, सकाळपासून ढगाळचं वातावरण झिमझिम चालू आहे आणि मला हे वातावरण फार आवडतं. आणि त्यांनी मला स्पेशली एक चहा हे स्वर्ग असतं काही जणांसाठी, कारण की चहा पिल्याशिवाय जी पटकन आपल्याला वाटतं ना की फ्रेशनेस येतो आणि काहीतरी आपलं डोकं चालायला लागतं असा चहा त्यांनी मला पाठवलेला आहे. थँक्यू सो मच सर. आणि त्याचबरोबर आणखीन जे आपले श्रोते आहेत ते म्हणतात की आमच्याकडे देखील पाऊस आहे. पुण्याला पाऊस आहे की नाही मला सांगा सर. आपले जे नियमित श्रोते आहेत पुण्यावरून कांबळे सर ते सध्या आहेत आणि त्यांनी देखील सांगितलं की आज मित्र दिन आहे का मला सांगा. तुम्ही एकट्यानेच फक्त मित्र दिनाच्या विश केलात मला, तर आज असा काही मैत्रीचा दिवस वगैरे आहे का मला नक्कीच सांगा 9970509 या क्रमांकावरती. तर यानंतरची फरमाईश जी आहे, आता श्रोते इतके वाढले, कोणी मला फरमाईश पाठवली होती की मुन्ना भाई MBBS या चित्रपटातील गीत पाठवलं होतं श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत सापडलेले आहेत मला श्रोते परत गेले कुठेतरी. आता मेसेजेस एवढे वाढले आहेत, जसं मी म्हटलं की सोनू निगम यांचा बर्थडे आहे आणि सोनू सूद यांचा देखील आहे आणि मंदाकिनी यांचा देखील बर्थडे, तर त्यामुळे मेसेजेस आता वरती येत आहेत. त्यामुळे ज्यांची फरमाईश घ्यायची होती त्या मॅडम गेल्या आता खाली, तर सापडत नाही आहेत त्या. जर सापडल्या तर नक्कीच मला पटकन मेसेज करा. वरती सापडल्या, मला सापडल्या. तर सुरेखा आनंद ससाणी इचलकरंजी हातकणगले पहिल्यांदाच गीत पाठवत आहे. माझे मिस्टर आनंद ससाणी यांचा बर्थडे आहे असं त्यांनी सांगतायत. तर विश यू मेनी मेनी हॅपी बर्थडे ऑफ द डे सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील गीत, संजू बाबा आणि विद्या बालन यांचा हा सुपर हिट ठरलेला चित्रपट आणि हेच गीत ऐकायचं आहे. याच गीतासोबत आपण आनंद घेऊयात सोनू निगम यांच्या पुन्हा एकदा आवाजाचं. आणि खरं तर दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे आपण पाहतो श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या आवाजाचं, हे सर्वांनाच आवडतं. आणि खरं तर ते जेव्हापासून लहान जेव्हा अँकरिंग करत होते सोनू निगम तेव्हा श्रेया घोषाल ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये गाणं म्हणण्यासाठी आली होती आणि तिथून जो त्यांचा प्रवास सुरू झाला तो आस्था गायत तेवढाच लोकप्रिय आहे आणि तेवढीच लोकप्रिय आता दोघांची हे आहे. चला तर आनंद घेऊयात पुन्हा एकदा या सुंदरशा गीताचा. ऐकूयात सुरेखा आनंद ससाणी इचलकरंजी हातकणगले यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला गोड अशा गीतानंतर म्हणजे कॉम्बिनेशनच मला खूप आवडतं. सोनू निगम आणि श्रेया घोषालांचं जे कॉम्बिनेशन आहे त्यांची गाणी असतील मला खूप आवडतात. तर आज जशा सोनू निगम यांचा बर्थडे आहे नक्कीच आज तुम्ही मला पाठवू शकता 9970590 क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमाईश सोनू निगम यांच्या गाण्यासाठी. तर पुढची फरमाईश घेऊयात. जसं मी म्हटलं की मंदाकिनी यांचा देखील बर्थडे आहे तर त्यांचं देखील एक गीत राम तेरी गंगा मैले या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांचा आवाज आणि हे गीत ऐकायचं आहे ते श्रोते आहेत आपले. नमस्कार प्रगतीताई, मी रणजित राऊत राहणारा पाटुदा जिल्हा बीड. मी एसटी महामंडळात यांत्रिक विभागात कार्यरत आहे. आज ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी यांचा बर्थडे आहे. त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी सदिच्छा. आमच्या पाटोदा परिसरातही आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसामुळे वातावरण अगदी आल्हाददायक आणि प्रसन्न झालं आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. या आनंददायी वातावरणात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील एक गीत ऐकायचं आहे. कोणतंही ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आपला नियमित श्रोता रणजित राऊत पाटोदा जिल्हा बीड येथून. तर नक्की सर, थँक्यू सो मच सर, एवढा सुंदर असा मेसेज केला त्याबद्दल. आणि त्यातलं जे गीत आहे जे मी सतत गुणगुणत असते

आता माहिती नाही कसं येतोय आवाज, कारण की थोडीशी सर्दी आणखीन आहे, पण ट्राय करते. आज थोडासा मूड थोडासा चेंज झालाय, तर ऐकूया तर रणजित राऊत पाठवदा जिल्हा बीड यांची व्हॉट्सअप फरमाईश.

राशा सदाबहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठी रेडिओ झाण्याचा ऍप डाऊनलोड केलात ना, नसेल केला तर नक्कीच पटकन पटकन प्ले स्टोअर ऍपला जा आणि तिथे जाऊन रेडिओ तरणाला सर्च करा आणि डाऊनलोड करून पटकन इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या, अजिबात विसरू नका. तर मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत, यानंतरची फरमाईश आता आवाज नक्कीच बरा येत असेल आय थिंक सो. थोडासा सर्दी आणि आजारपण थोडंसं बाजूला ठेवलंय आणि आता नक्कीच मला वाटतं की थोडासा आवाज चांगला येत असेल आणि थोडीशी एनर्जी घेऊन आजचा कार्यक्रम करतेय. तर आज और प्यार हो गया चित्रपटातील गीत पुन्हा एकदा सोनू निगम यांचा बर्थडे आहे तो सेलिब्रेट करूच यात. विविध त्यांची गाणी आहेत ती नक्कीच आपण एन्जॉय करणार आहोत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खरंच खूप गाणी त्यांची अशी आहेत की काहीतरी वेगळ्याच नोटवरती ते गाणी म्हणतात खरं तर. आणि त्यांची मिमिक्री, ओ माय गॉड, ती तर असली लाजवाब आहे ना, मला फार आवडते. आणि त्यांचं बोलणं देखील आणि जे त्यांचं संगीतावरचं प्रेम आहे हे सतत त्यांच्या मुलाखतीतून मी पाहत असते. त्यांचे सगळे जे त्यांचे एपिसोड्स असतील ते पाहत असते आणि मला खूप आवडतात सोनू निगम. तर एक रिश्ता आहे का रिश्ता लिहिलं आहे सरांनी. रेडिओ श्रोता संघ अभय तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र येथून अनिल कुमार घोडके सर, वैशाली अनिल, प्राजक्ता घोडके, वैष्णवी घोडके, गायत्री घोडके, यज्ञेश घोडके यांना आज गीत ऐकायचं आहे और प्यार हो गया या चित्रपटातील. आणि खूप छान असं सोनू निगम यांच्या आवाजातील हे सुंदर असं गाणं आहे. नुसरत फतेह अली खान यांचं म्युझिक आहे आणि पडद्यावरती दिसतात बॉबी देओल आणि ऐश्वर्या रॉय. ऐकूयात, आनंद घेऊयात या चित्रपटातील गीताचा, ऐकूयात घोडके फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चल अशा सदाबहार गीतांचा नजरण आपण ऐकणारच आहोत आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि यानंतरची फरमाईश सोनू सूद यांची देखील गाणी आहेत. त्यांचा खरं तर एक चित्रपट आशिक बनाय आपने या चित्रपटात देखील त्यांनी इम्रान हाशमी सोबत काम केलेलं आहे आणि हे देखील गीत त्यांचं फार गाजलेलं आहे. तसंच रमया वास्तव आहे या चित्रपटात देखील त्यांनी काम केलं आहे. दबंगमध्ये त्यांनी विलनचं काम केलेलं आहे. आणि तसं पाहायला गेलं आणखीन साऊथमध्ये तर बऱ्याच याच्यामध्ये त्यांनी म्हणजे सगळे ते म्हणतात ना की फायटिंग वाले काम केलेले आहेत. तर अशा सोनू सूद यांचा देखील बर्थडे. आणि त्यांचं विशेष कार्य मला आवडतं, ते न सांगता समाज कार्य करतात. बऱ्याचशा लोकांना ते मदत देखील करत असतात. खूप त्यांचा स्वभाव जसे पडद्यावरती आहे तसे सोनू सूद रियालिटीमध्ये अजिबात नाही आहेत. त्यांचे तुम्ही जर पॉडकास्ट पाहिले असतील किंवा ते न कळत सगळं काम करत असतात. कधीही त्यांना म्हणजे त्यांनी असं दाखवलं नाही आहे की मी हे काम करतो म्हणून. तर त्यांच्या एका मुलाखतीत मी ऐकलं आणि एकदा असंच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्यांनी मदत केली होती. तेव्हापासून समजलं की सोनू सूद हे अशा वेगळ्या काय म्हणतात की वेगळी एक त्यांची इमेज म्हणजे जसे ते वाटतात आपल्याला की एक नाही काम इमेज करतो की चित्रपटात त्यांना पाहिलं की आपण म्हणतो हा माणूस असाच असेल रिअल लाईफमध्ये पण असं वाटायला लागतं थोडं थोड्या दिवसांनी. पण तो तसं नाही आहे. ते खूप मदत करतात ते लोकांना, गरीब लोकांना किंवा इतर देखील सोशल ऍक्टिव्हिटीज असतील तिथे देखील ते स्वतःहून जाऊन मदत करत असतात. तर अशा सोनू सूद यांचा बर्थडे. तर आज यानंतरची फरमाईश आशिक बनाय आपने या चित्रपटातील गीतासाठीच सोनू सूद यांच्यासाठी. तर रवी बोरकरचे आहेत मुक्काम पोस्ट व्याड तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम. सोनू सूद यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्हाला आशिक बनाय या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आमच्याकडे पाऊस चालू आहे. आम्ही सर्वजण खिचडी भजे पार्टी करत आहोत. क्या बात है. माझा सोबत मित्र आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत. तर राहुल गायकवाड, संतोष कावरके, साई बोरखर, सूरज बोंडे या सर्वांना गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर आज तुमच्या आवाजाची सुरुवात झाली, आम्हा सर्वांना ऐकून खूप छान वाटलं असं त्यांनी सांगितलंय. तर थँक्यू सो मच आपल्या श्रोत्यांना हसवण्यासाठीच, म्हणजे हसवण्यासाठी म्हणजे की सगळ्यांना आनंद व्हावा माझा आवाज ऐकल्यानंतर. पहिला आवाज गाण्याचा जर ऐकला तर नक्कीच आपले श्रोते खुश होणार होते हे मला माहिती होतं. त्यामुळे आज गाण्याने सुरुवात केली. चला ऐकूयात रवी बोरकर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश खास सोनू सूद यांच्या बर्थडे निमित्त.

0: पुढची फरमाईश ऐकूया. तर श्रोत्यांच्या आवाजात नियमित श्रोते आहेत कोणते गीत ऐकायचं आहे, म्हणजे सोनू निगम यांची देखील गीतं आपण ऐकणारच आहोत, सोनू सूद यांची देखील, मंदाकिनी यांची देखील, पण इतर देखील गीतं आपल्या श्रोत्यांना ऐकायची असतात, ती देखील गीतं मी प्रसारित करण्याचा प्रयत्न करते. ऐकूयात श्रोत्यांच्या आवाजात त्यांची व्हॉट्सअप फरमाईश आणि काय म्हणतात त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार रेडिओ तेरणा कार्यक्रम सुरू आहे, आपली माणसं आपला आवाज. आणि ह्या तेरणा रेडिओ केंद्राचा नेहमीचा श्रोता मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी आरेक तालुका मिरज जिल्हा सांगलीहून शशिकांत डी कांबळे बोलत आहे. दीदी आज ह्या कार्यक्रमामध्ये मला एक गीत ऐकायचं आहे. चित्रपट आहे राजा बाबू आणि ह्या चित्रपटामध्ये करिश्मा आणि गोविंदा ह्यांच्यावर चित्रित केलेलं कोणतंही तुम्ही गाणं लावा, ही गाणी सगळी सुपरहिट आहे दीदी. आणि हे गीत खास म्हणजे ऐकायलाही मस्त वाटते आणि मला वाटतं ही बरेच दिवस झाले तेरणा रेडिओ केंद्रावरून हे गाणं लागलेलं नाही, म्हणूनच मी ही ह्या तेरणावरून रेडिओ तेरणावरून हे गीत ऐकायचं आहे आणि ही गीत तुम्ही लावावं अशी मी तुम्हाला विनंती करतो दीदी. आणि हे गीत ऐकणारे माझे खास मित्र बारशीचे कुबीर मस्के सर आणि संजय गेडाम सर ऐक आहेत, नवीन झालेले आहेत, मला जोडलेले आहेत ते. त्याचबरोबर अशोक माने सर, हिरामन खराडे सर, त्याचबरोबर रामहरी लोखंडे, यवतमाळ नीलकरंजी सर आहेत ते, आणि तुकाराम कांबळे हसदुर्ग मला कोल्हापूरहून. आणि हे गाणं तुम्ही जरूर लावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही थांबतो दीदी. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. धन्यवाद दीदी.

चला राजा बाबू या चित्रपटातील हे गीत ऐकलं तर पुढची फरमाइश घेऊयात. असंच सुंदर गाणं पुन्हा एकदा सोनू निगम यांचं, चित्रपट मैं हूं ना. आणि या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे गजानन नवले, रोशना नवले, सोहम नवले, श्रुती नवले, आसे गाव बाजार तालुका अकोट जिल्हा अकोला येथून. तर बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाइश आलेली आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात पुन्हा एकदा सोनू निगम यांच्या या सुंदर अशा गीताचा.

चला चला म्हणत पुढे वळूयात. दुपारचे 2:11 आणि यानंतरची फरमाईश सोनू निगम यांच्या सुंदर अशा गीतासाठी, जे गीत मध्ये खूप लोकप्रिय ठरले आणि क्रिश या चित्रपटातील गीत आहे पण मध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये ठरलं होतं हे गीत. आणि हेच गीत ऐकायचं आहे श्री संत वामन बाबा श्रोता संघ कोल्हा तालुका मानोरा जिल्हा वाशिम इथून सुरेश भट, संजय गवी, अमोल अलवणे, गौरव भट, त्यांचा मुलगा महेश भट, हिरामन खिराडे, एस कुमार टेलर, अविनाश चंदन पाटसरांना. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात क्रिश या चित्रपटातील गीतासाठी पुन्हा एकदा माझं कॉम्बिनेशन आवडीचं, ते म्हणजे सोनू निगम आणि श्रेया घोषालांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत, पडद्यावरती ऋतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा.

क्रिश या चित्रपटातील हे गीत आहे, सुंदर आणि एव्हरग्रीन गाणं आहे हे देखील, आणि बऱ्याच लोकांना हे गीत आवडतं. तर याच चित्रपटातील क्रिश हा देखील लहान मुलांचा खूप आयकॉनिक ठरला होता जेव्हा तो चित्रपट आला होता, आणि क्रिशचं जे मास्क होतं ते खूप फेमस झालं होतं जेव्हा क्रिश हा चित्रपट आला होता. तर सर्व लहान मुलं त्या क्रिशच्या मास्क घेण्यासाठी खूप बाबांकडे आय थिंक सो आग्रह करत होती त्यावेळेस जेव्हा क्रिश हा चित्रपट आला होता. तर क्रिश देखील खूप आयकॉनिक ठरला होता. परत कोई मिल गयामधला जादू, जादूपासून खरं तर हा ट्रेंड सुरू झाला. जादू नंतर क्रिश आला, क्रिश 2, क्रिश 3 असं करत करत क्रिशची क्रेज ही काही कमी झालेली दिसली नाही आपल्याला. तर चला पुढे वळूयात. दत्तात्रय शेंडे सर, मुकाम पोस्ट आंधळी, तालुका मानोरा, जिल्हा सातारा, येथून आपले श्रोते आहेत. एक विवाह ऐसा भी हा सोनू सूद यांचा मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट आहे, आणि या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. नवीन श्रोते आहेत नक्की ऐकवा असं म्हणतात. तर नक्की सर ऐकवा दत्तात्रय शेंडे सर, मुकाम पोस्ट आंधळी, तालुका मानोरा, जिल्हा सातारा, यांची एक विवाह ऐसा भी या चित्रपटातील गीत.

सलाई तर देखील गीत आपल्या श्रोत्यांना आपण ऐकणार आहोत. तसंच एक फरमाईश आलेली आहे, 2:24 होत आहेत आणि यानंतरची फरमाईश जी आलेली आहे. नमस्कार ताई, मी कोमल बोरकर मुकाम पोस्ट वॅड तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून मी पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे. यूट्यूबवरती आपलं गाणं देखील ऐकलं असं म्हणतायत आणि माझ्या नवऱ्याने रेडिओ तेरणा ॲप घेऊन दिला, तेव्हापासून मी रेडिओ ऐकते. शेतामध्ये काम करत असताना तुमचा आवाज माझ्या मोठ्या ताईसारखाच गोड आहे. थँक्यू सो मच ताई. तुमचा आवाज ऐकला की माझ्या अश्विनी ताईंची आठवण येते असं म्हणतात. क्या बात है, थँक्यू सो मच ताई. आणि आज कुर्बान या चित्रपटातील मला गीत ऐकायचं आहे असं म्हणतात. त्यांच्यासोबत आहे त्यांच्या मैत्रिणी अश्विनी सरकटे, वैष्णवी इंगोले, आरती बोंडे, त्या सर्व मैत्रिणींना हे गाणं ऐकायचं आहे असं म्हणतात. मैत्रिणी लाईव्ह कार्यक्रम ऐकत आहेत. आज मेसेज बघून फरमाईश पूर्ण करावी. तर जसं मी म्हणते की फरमाईश घेण्यासाठी मला वेळ होतो, कारण की खूप फरमाईशी आलेल्या असतात, त्यामुळे वेळ झाला ताई. तर हरकत नाही ताई, नक्कीच तुमच्याच फरमाईश तुमच्या मैत्रिणींना देखील खुश करूयात. कुर्बान या चित्रपटातील गीत आणि सुखविंदर पाजनचा हा आवाज आहे, तर ऐकूयात, आनंद घेऊयात ज्या कोमलताई आहेत.

दुपारचे 2:30 होत आहेत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात विविध पद्धतीची जी गाणी येत आहेत आणि दुसरी देखील गीतं आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. सोनू निगम यांची सोडून देखील, सोनू सूद आणि मंदाकिनी यांची देखील. तसंच एक फरमाईश, बरेच दिवस झाले सर फरमाईश पाठवत आहेत, त्यांना गीत ऐकायचं आहे. आता

दर्शन घेऊयात देवीचं आणि तेच गीत ऐकायचं आहे. लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे. श्रोते आहेत शंकर गवते सर, राहणार वांबोरी, जिल्हा अहिल्यनगर. पत्नी आशा, मुलगी जयश्री, भाग्यश्री व मुलगा आदित्य यांना देखील हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. रेडिओ त्यांचा मी नियमित श्रोता आहे तर नक्की सर, आज त्यांनी पहिल्यांदाच त्यांची फरमाईश पूर्ण करतोय. ऐकूयात, आनंद घेऊयात त्यांच्या या व्हॉट्सअप फरमाईशीचा.

दुपारचे 2:38 आणि एक भक्तिमय असं वातावरण निर्माण झालं हे गाणं ऐकून. मन प्रसन्न देखील झालं ते गाणं ऐकून. खूप दिवसानंतर ते गाणं मी देखील ऐकलं. तर थँक्यू सो मच सर. पुढची फरमाईश घेऊयात दिल मांगे मोर या चित्रपटातील गीत. सोनू निगम यांचा आवाज आहे, खूप सुंदर असं हे देखील गीत. म्हणजे मला तर माहिती नव्हतं की हा चित्रपट आहे. मी तर सध्या फक्त ऐकलं होतं हे गाणं की सोनू निगम यांच्या आवाजातील आणि मला फार आवडलं होतं. जेव्हा मी केव्हा ऐकलं होतं बरेच दिवस झाले त्याला देखील ऐकून. तर हेच गीत ऐकायचं आहे आपले नियमित जे श्रोते आहेत सचिन जेंगडे भांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथून आणि त्यांचा मित्र देखील या कार्यक्रमात आणि या गाण्यामध्ये सामील आहेत असं त्यांनी सांगितलंय. पण आज गुरुवार टू गुरुवार सरांची फरमाईश असते. आणखीन एक श्रोते आहेत ते गुरुवार टू गुरुवार फरमाईश पाठवत असतात, ते म्हणजे आपले संतोष कोळी सर. बरेच दिवस झाले त्यांची देखील फरमाईश आली नाही आहे. तर सचिन सर जर कॉन्टॅक्टमध्ये असतील तर नक्कीच सांगा त्यांना की मी आठवण काढली होती. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत नियमित श्रोते सचिन जेंगडे सर ज्यांची गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते यांची व्हॉट्सअप फरमाईश. सोनू निगम यांच्या बर्थडे निमित्त ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात. पावणे तीन वाजले, कसे वाजले मला समजत नाहीये, इतका लवकर कसं काय टाईम गेला आज. कारण की वेगळी गीता देखील आली आणि छान वाटलं. एक सोनू निगमचा बर्थडे होता त्यानिमित्त गीता देखील आली. तर एक सोनू निगम यांचं जे खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे जे आपल्या श्रोत्यांना फार आवडतं आणि बाहेर गेलं की सर्रास हे गाणं आपण ऐकतोच, तो म्हणजे सर्वांनाच कळलं असेल की नवरा माझा नवसाचा या चित्रपटात त्यांनी स्वतःहून येऊन ॲक्टिंग करून हे गाणं गायलं आहे. तर या चित्रपटातील हे गीत आहे हिरवा निसर्ग आणि हे गीत ऐकायचं आहे. सोनू सरांना खूप शुभेच्छा दिल्या सरांनी. अंकुश श्रीराम पवार सर, अप्पा खूपसुरे दिलीप सिंह ठाकूर सर, तर त्यांनाच हे गीत ऐकायचं आहे. वैराग तालुका बार्शी येथून आहेत सर, थँक्यू सो मच सर. आणि हेच गीत ऐकायचं आहे. ते श्रोते आहेत आपले. प्रगती मॅडम, मला आज नवरा माझा नवसाचा चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर गीत आम्हाला गाऊन आमची आवड पूर्ण करावी. लातूरवरून सलगर अविनाश सलगर सर, तसंच पुष्पलता सलगर ताई, तुषार सलगर, विनोद सलगर सिद्राम इथून आहेत सर. तर पहिल्यांदाच त्यांची देखील फरमाईश पूर्ण करतोय. तर नक्कीच सर आपली फरमाईशीचा आनंद घेऊयात. आणि सुपरहिट ठरलेला हा देखील चित्रपट आहे, सर्वांच्या लक्षात आहे. कॉमेडी असा चित्रपट होता नवरा माझा नवसाचा. तर ऐकूयात. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन कर, जीवन करा, सफर करा मस्त

याच वातावरणाचा आनंद घेत पुढचं देखील गीत असंच मराठी मधलं एव्हर ग्रीन गाणं राहिलेलं आहे आणि आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत आहे. मला फार आवडतं हे देखील. बाळा गाऊ कशी अंगाई, काश्मीरचा फील देणारं हे गाणं आहे. मराठीमध्ये त्यावेळेस काश्मीरला तरी काही शूट करता नव्हतं येत, पण फील मात्र तो देण्यात आला होता या गाण्यामध्ये. धुंदीत गाऊ मस्तीत राहू, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा आवाज आहे. सुपरहिट ठरलेल्या चित्रपट आहेत, सुपरहिट गाणी देखील या चित्रपटातली ठरलेली आहेत. तर हेच गीत ऐकायचं आहे. गुरुवार टू गुरुवार ज्यांची फरमाईश असते असे आपले नियमित श्रोते संतोष भारतकोळी मुंगशी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून, त्या गुरुवार टू गुरुवार फरमाईश असते आज कार्यक्रमात सहभाग करावा असं म्हणतात आणि इतर त्यांचे मित्र देखील या कार्यक्रमात आणि या गाण्यामध्ये सामील आहेत असं सांगितलंय. आणि हे गीत तर मला फार आवडतं, त्याच्यामुळे थोड्याशा दोन ओळी गाण्यालाच आहे मी. जरी माझा आवाज सर्दीचा येत असेल पण थोडासा बेटर आय थिंक सो येतोय असं श्रोते मला सांगतायत की एक एनर्जी पण वाटते आवाजामध्ये असं देखील त्यांनी सांगितलं. तर थँक्यू सो मच. तर ट्राय करते हे देखील गाणं, मला फार आवडतं हे गाणं. का माहिती नाही, ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस हा चित्रपट आला होता आणि मम्मी सारखी गाणी म्हणत होते. त्याच्यातलं ते जे निंबोणीच्या झाडामागे ते पण मी का तुम्हाला गाऊन दाखवलं, ते माझ्या आजीला फार आवडतं. ते मी जरी असं सहज जरी घरात गुणगुणलं तरी आजी माझ्यासोबत गुणगुणते माझी. तर आणि हे जे गीत आहे किंवा साधी भोळी मीरा हे देखील गीत ह्या चित्रपटातील खूप गाजले आहे, तसंच हे देखील गीत फार गाजलेलं आहे. तर गीत आहे धुंदीत गा

माझा गीत साजना हो धुंदीत गाऊ। चला मी ट्राय केलंय, आता ऐकूयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात।

0: मोहम्मद रफीशी गाने पाठवावे आणि व्हाट्सअप गाण्यामध्ये अगदी रंग जास्त आणून छंद आणून ते गाणे सर्वांनी मन लावून ऐकावे आणि सर्वांनी पसंद व्हाट्सअप गाणे आयुषी पाठवून आनंद घ्यावे। आणि इंदिरानगर वायराकडून पिशव्याचे व्यापारी अकबर शेख बोलत आहे। आणि प्रगती मॅडम तुम्ही पण उद्या ईळभर कार्यक्रम प्रसारित करावे मोहम्मद रफीचे गाणे ही विनंती आहे।
1: तर अकबर शेख सर म्हणतात की उद्या मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त उद्या त्यांची गीतं घ्या असं म्हणतात ते व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात। नक्कीच तसं करूयात आणि इतर देखील गाण्यांचा आतर आपण घेतोच की ज्यांना कोणाला इतर गाणी ऐकायचे असतात अशा देखील श्रोत्यांच्या फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असो। तर उद्या अकबर शेखचं जसं म्हणतात तसं आपल्याला जरी मोहम्मद रफी यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर उद्या नक्कीच पाठवू शकता 99705900 क्रमांकावरती। चला पुन्हा एकदा झुंज या चित्रपटातील गीत आलेलं आहे। श्रोते सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवतात पण फरमाईश आली नव्हती तर त्यांची फरमाईश पूर्ण करायची आहे। पावसाचे दिवस चालू झाले आहेत सगळीकडे हिरवळ पसरली आहे त्यामुळे झुंज या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे। आपला नियमित श्रोता राजकुमार माने सौजय श्रीमाने ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज प्रियंका सौ प्रियंका गणेश पावरकर पुणे राजकिरण माने आणि जयकिरण माने त्यांचे माने परिवार तुमची तब्येत चांगली झाल्यासारखी वाटत आहे आज तुमचा आवाज कोकिळेसारखा खूप मंजूळ येतोय आमच्या लाडक्या प्रगतीताईंचा असं म्हणतात। थँक्यू सो मच सर नक्कीच थोडीशी तब्येत थोडीशी बरी झाली आहे। तर ऐकूयात झुंज या चित्रपटातील रंजना आणि रवींद्र महाजन यांच्यावर खूप सुंदर असा चित्रपट आहे हा खूप इमोशनल आणि कनेक्ट करणारा हा चित्रपट आहे पाहण्यात आला होता माझ्या मी पाहिला झुंज नंतर सुशीला पण पाहिला रंजना यांचा खूप छान चित्रपट आहे। एक संवेदनशील स्त्री कशी असते हे त्यांनी खूप सुंदर त्यारीत्या त्यांनी साकारली आहे। तर शेख साहेब म्हणतायत सर की उद्या मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त उद्या गीत मोहम्मद रफींची व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात घ्या असं ते सांगत आहेत। आता व्हॉइस डबल नाही लावत आता मी तुम्हाला सांगते की मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त उद्या चला व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात त्यांचीच गीतं घ्या असं त्यांचं म्हणणं आहे। तर समजलं सर ऐकूयात राजकुमार माने सरांची व्हॉट्सअप फरमाईश।

ऐकूयात पुढची फरमाइश सोनू निगम यांच्या वाढदिवसानिमित्त गीत आलेलं आहे. नमस्कार आरजे प्रगती मॅडम. नमस्कार सर. विजय पवार शिवरत्न पवार, विजय पवार, जय पवार, राजवीर पवार, हनुमान चौक धाराशिव येथून त्यांना गीत ऐकायचं आहे. बेवफा सनम आय थिंक सो हा चित्रपट आहे आणि या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे सोनू निगम यांच्या आवाजातील. एक सॅड सॉन्ग आहे पण लोकप्रिय ठरला होता हा देखील चित्रपट. ऐकूयात. बराच वेळ झाला त्यांची देखील फरमाइश बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे. ऐकूयात पवार फॅमिली, विजय पवार सर जे आहेत हनुमान चौक धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाइश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. सोनू निगम यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त त्यांचं हे देखील गीत जे आहे ते खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे. कल होना हो या चित्रपटातील हे गीत आहे, सुपरहिट ठरलेलं हे देखील गीत आहे. आणि हे गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहेत नितीन कुलकर्णी सर, मसले चौधरी. सोनू निगम यांचा आवाज उत्कृष्ट आहे, अतिशय उत्कृष्ट हे गायक आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि सोनू निगम म्हणजे हर हुन्नरी कलाकार. आपल्या बालपणामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर आपल्या सुंदर अशा आवाजात ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतात. सोनू निगम यांचा बर्थडे आहे, असंख्य अशा चित्रपटांमध्ये त्यांनी गायन केलं आहे. नितीन कुलकर्णी, संजय कुलकर्णी, शुभम यादव यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. आणि तसंच आपले नियमित दुसरे देखील श्रोते आहेत, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून नियमित श्रोते, आणि त्यांना देखील कल होना हो या चित्रपटातील हेच गीत ऐकायचं आहे. आणि त्यांनी थोडंसं गुणगुणून दाखवा असं म्हटलं आहे, तर मी ट्राय करते, जमेल की नाही माहिती नाही. आणि छान असं गीत आहे हे देखील, त्यातलं एक कडवं खूप लोकप्रिय ठरलं होतं.

सोनू निगम यांचं हे सुंदरसं गीत. पुढचं गीत आणि टाटा बाय बाय म्हणणार आहे, कारण की वाजते 3:20 आणि खूप सुंदर असं एक गीत आहे जे खूप लोकप्रिय ठरलं. त्या गाण्यासाठी त्यांना अवॉर्ड देखील भेटलेला आहे आणि ते गीत म्हणजे अग्निपथ या चित्रपटातील गीत आहे. सोनू निगम यांच्या आवाजातील खूप सुंदर आणि खूप टचेबल असं हे गीत आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे आपले श्रोते, नियमित श्रोते रेडिओच्या विश्वातल्या एक तेजस्वी तारा. क्या बात है, ओ माय गॉड, आज प्रगती म्हणजे निखळ आनंद आणि ओसंडून वाहणारा उत्साह असं पाठवणारे आपले श्रोते, नियमित श्रोते सचिन मोकाशे सर, सुवर्णा मोकाशे, तीर्थ मोकाशे, भार्गवी मोकाशे, सर्व धाराशिव असं म्हणतात. सर्व धाराशिव, ओके. तर आमच्याकडे रिमझिम पावसाची बरसात होत आहे असं म्हणतात. सर राहतात आय थिंक सो बँक कॉलनी, येस बँक कॉलनीमध्ये. तर आज धाराशिवमध्ये सर्वत्रच ही रिमझिम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आणखीन श्रोत्यांनी सांगितलं की आमच्याकडे देखील पाऊस येतोय. फरमाईश तर आणखीन खूप राहिलेले आहेत. आणखीन देखील बरेचसे श्रोते फरमाईश पाठवत आहेत. तर प्लीज ज्या श्रोत्यांच्या राहिलेल्या आहेत अशा श्रोत्यांनी नाराज होऊ नका. आपण भेटूयात उद्या आणि उद्या नक्कीच या

कार्यक्रमात तुमच्या गाण्याचा इन्व्हॉल्व होईल आणि जाता जाता हे सुंदर असं टचेबल गीत घेणार आहे. तर ऐकूयात सचिन मोकाशे सरांची ही व्हॉट्सअप फरमाईश आणि भेटूयात उद्या. तोपर्यंत पण ऐकत रहा रेडिओ तेरा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि ऐकत रहा आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. भेटूया उद्या.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो आणि श्रोतेहो, खरं तर आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तेरणाच्या परिसरातून जे व्यक्तिमत्व घडून पुढे जातात, संघर्ष करतात, यशस्वी होतात आणि त्यांचा हा जो जीवन प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि म्हणूनच आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अशा सर्व व्यक्तिमत्वांचा इंटरव्ह्यू करत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो। आजही आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांना। त्यांचा खरं तर म्हणजे परिचय खूप मोठा आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व पण तसं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत। पण सर्वात प्रथम तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज सर आहे, तर तिथून आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात। तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान ते प्राध्यापक होते मेकॅनिकल डिपार्टमेंटचे। त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर इथे म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये MIT कॉलेज इथे 17 वर्षे त्यांनी त्यांची सेवा दिली। त्यामध्ये ते प्राचार्य म्हणून पण राहिलेले होते आणि त्यानंतर पुन्हा ते नाशिक इथे गेले। संदीप विद्यापीठाचे ते प्र कुलगुरू म्हणून कार्यरत राहिले आणि त्यानंतर पुन्हा चांदवड इथे गेले आणि त्या ठिकाणी आता इंजिनिअरिंग कॉलेजचे ते प्राचार्य आहेत, तसेच संस्थेचे तांत्रिक सल्लागार आहेत। याशिवाय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडेमिक तसेच मॅनेजमेंट काउन्सिलवर अनेकदा ते कार्य

0: 3.5 वर्ष बजाजमध्ये काम केलं, पण वडील शिक्षक असल्यामुळं
1: तो शिक्षकी पेशा
0: वारसा हक्काने आला. आणि मग मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 जानेवारी 1990 रुजू झालो. खरं तर मला या संस्थेचा आभार मानलं पाहिजे की या संस्थेने मला माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात करण्याची संधी मिळून दिली. आणि जी काही माझी शिक्षकी पेशाची जडणघडण आहेत त्याची मुळं जर शोधली तर ती या संस्थेमध्ये सापडतील. 1990 सुरू केलेलं 1994 अतिशय चांगलं काम करण्याची संधी मला या संस्थेमध्ये मिळाली. म्हणजे त्या काळामध्ये वर्कशॉप सुपरिटेंडेंट आणि वर्कशॉपमध्ये पूर्णपणे सगळ्या प्रकारची शिस्त लावणे, DSR तयार करणे, त्याचं सगळं हे मटेरियल रेकॉर्ड तयार करणे, हे सगळं काम जे आहे करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर परीक्षा घेण्याची जी सिस्टम मला वाटतं 1991 जी लागली ती कदाचित आज 2024 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू आहे.
1: म्हणजे परीक्षा घेण्याची संकल्पना तुमची,
0: परीक्षा घेणे विद्यापीठाचं काम होतं, पण परीक्षा घेताना ती कंडक्ट करण्यासाठी त्याचे पेपर्स कसे पॅक करावे, त्याच्या पिशवीवरती काय लिहावं, कसं असावं, कुठं कसं कसावं, असं स्टँडर्डायझेशन करण्याचा जो प्रयत्न मला करण्याचं जमलं, माझ्या सहकाऱ्यांसोबतच जमलं ते का, आणि त्याच्यामुळं तीच सिस्टम आजही महाविद्यालयामध्ये चालू आहे. म्हणजे सांगायला हरकत नाही की 1993 असेल आणि त्या काळामध्ये त्या वेळचे विद्यापीठाचे मराठवाडा विद्यापीठ त्या काळचं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू त्यावेळेचे कुलगुरू डॉक्टर VB घोगे जे होते ते इथं आले. त्यांनी ही परीक्षा पद्धती बघितली कशी कंडक्ट करतात आणि याचा जाणीवपूर्वक उल्लेख त्यांनी विद्यापीठातल्या एका शिक्षकाच्या मीटिंगमध्ये केला की परीक्षा कशी घ्यावी याचं जर आदर्श उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादे जाऊन परीक्षा जरूर पहा.
1: बरोबर.
0: खरं तर ही संधी जी मला या महाविद्यालयाने दिली त्याबद्दल या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि त्यांचं मनापासून आभारच मानलं पाहिजे.
1: बरोबर. बरोबर.
0: अशा पद्धतीने 4 वर्ष आणि शिकवण्यामध्ये त्या काळामध्ये अतिशय आनंदाचा प्रसंग होता. अतिशय चांगले शिक्षक होते आणि विद्यार्थी अतिशय चांगले होते आणि त्याच्यामुळं शिकवण्यामध्ये जो गोडी निर्माण झाली ती गोडीच मला आयुष्यामध्ये चांगला शिक्षक बनण्याची संधी जी काही मिळाली ती या महाविद्यालयातून मिळाली. आणि म्हणजे विद्यार्थी नेहमी आमच्या मागं असायचे सगळे आणि हेड ऑफ डिपार्टमेंट असतील त्यावेळचे प्राचार्य असतील या सर्वांनी आम्हाला घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि
1: बरोबर सर, आता जसं की तुम्ही म्हणतायत 1990 तुम्ही प्राध्यापक म्हणून या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षकी पेशाला खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुवात केली. 34 वर्षाचा कालावधी जवळपास लोटलेला आहे, आपल्याकडे समृद्ध अनुभव आहे. म्हणजे आजच्या AI आणि DSच्या जमान्यामध्ये, मेटावर्सच्या जमान्यामध्ये खरंच एज्युकेशन पद्धती किती म्हणजे बदललेली आहे किंवा त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हा तर खूप वेगळा विषय आहे, पण तरीसुद्धा एक आपली स्वतःची जर्नी म्हणून जर आपण पाहायला गेलं तर आपण मग संभाजीनगरला पोहोचला, तिथं MIT कॉलेज जॉईन केलं, हे नेमकं कसं घडलं ते पण सांगा.
0: मला त्या काळामध्ये मी BE होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशनची फॅसिलिटी जवळपास अवेलेबल नव्हती आणि त्याच्यामुळं संभाजीनगरला मी पोहोचलो आणि संभाजीनगरमध्ये MIT माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात केली आणि साधारणतः 17 वर्ष त्याच याच्यामध्ये मी माझं PG कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर PhDही त्याच फेजमध्ये कम्प्लीट केली आणि त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि ते काम करता करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा, मेकॅनिकलच्या अभ्यास मंडळाचा सदस्य, त्याचा चेअरमन, नंतर अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर, मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर, अर्न अँड लर्न स्कीमचं चेअरमन, अशा वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी मिळाली. आणि ही संधी मिळताना जे माझ्या आजूबाजूला जे सगळे प्रशासकीय अधिकारी होते, कुलगुरू होते त्या काळचे, MIT संस्थाचालक होते, या सर्वांनी माझ्या ज्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना मी शिक्षकी पेशा काही सोडला नाही. म्हणजे मी जरी सगळ्या ह्याच्यावरती होतो पदावरती तरीही मी पिरियड घेतल्याशिवाय, लेक्चर घेतल्याशिवाय मला समाधान जाणवलंच नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं, म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की या जगामध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग शिवाय दुसरं काही घडतच नाही. जे काही घडतं ते सगळं इंजिनिअरिंगच आहे आणि त्याच्यामुळं हे आता जे आपणही बोलतो आहोत हे साऊंड इंजिनिअरिंगच आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आवाज जो आहे तो इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच नाही आणि त्याच्यामुळं इंजिनिअरिंग हे इतकं व्यापक फील्ड आहे की कदाचित एक जन्म काय 1000 जन्म सुद्धा पुरणार नाहीत. आणि त्याच्यामुळं आणि योगायोग असा

0: आहे की आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे टेक्नॉलॉजीचं जे विकसित झाली याच्यामध्ये आम्हाला सगळं बघता आलं आणि अनुभवता आलं हे सगळं. त्याच्यामुळं आम्ही खूप नशीबवानच आहोत असं म्हणायला हरकत नाही.
1: मी पण नेहमी म्हणतो की सुईपासून ते स्पेस रॉकेटपर्यंत आणि एक विटाचं बांधकाम करण्यापासून तो डॉक्टर जो ऑपरेशन करते तिथपर्यंत इंजिनिअरिंगच्या शिवाय तर हे होऊ शकणार नाही. पण सर जसं आता आपण पाहतोय, मी अजून एक सरांची ओळख करून द्यायचे विसरले की सर हे मूळतः राहणारे बार्शीचे आहेत, त्यांचे वडील शिक्षक होते, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण हे MIT इंजिनिअरिंग कॉलेजचा खरं तर 17 वर्षाचा तो पण अनुभव आहे, आपण विद्यापीठात कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या स्तरावर कार्य केलं किंवा नेमकं काय हे पण आपण थोडंसं पुढच्या ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पण आता थोडंसं तुमच्या पुढच्या जर्नीकडे जाऊयात की संदीप विद्यापीठाचे आपण प्र कुलगुरू झालात नाशिक इथे, मग आता हे खरं तर त्याच्या पुढचा टप्पा आहे म्हणजे प्राध्यापक प्राचार्य होणं आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रकुलगुरू होणं, तर हे नेमकं काय असतं आणि प्रकुलगुरूंचं कार्य कसं असतं ते एक्झाम.
0: सर MIT औरंगाबादमध्ये काम करत असतानाच संदीप फाउंडेशन नाशिक इथून मला विचारणा झाली आणि नुकतंच त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने स्वयंअर्थसाहित विद्यापीठ ज्याला सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणतो अशासाठीची परवानगीचा GR काढला होता आणि मग असं विद्यापीठ तयार करायचं का अशी संकल्पना त्या व्यवस्थापनाने मांडली आणि त्या मला विद्यापीठात काम करण्याचा अनुभव असल्यामुळं मला ही संधी वाटली की असं विद्यापीठ आपण बनवू शकतो आणि संदीप विद्यापीठ बनवण्यामध्ये ते एक म्हणजे त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते विद्यापीठ ऍक्च्युअल अस्तित्वात आणण्यापर्यंतची जी काही संधी मला मिळाली काम करण्याची त्या ती संधी खरंच उत्कृष्ट संधी होती. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे त्याच विद्यापीठाचं जे विद्यापीठ आपल्या प्रयत्नातनं त्या व्यवस्थापनाने सुरू केलं त्याच विद्यापीठाचा प्रकुलगुरू होण्याची पहिला प्रकुलगुरू होण्याची संधी मला त्या व्यवस्थापनाने दिली. त्याच्यामुळं आणि हे जे होतं ते त्या उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं असं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी, महाराष्ट्रातली जी 5-7 विद्यापीठ होती त्यातलं हे एक विद्यापीठ. आणि या विद्यापीठाला स्वतःचे कोर्सेस डिझाईन करणं, स्वतःचे अभ्यासक्रम तयार करणं, स्वतःची डिग्री देणं, स्वतःचे रिसर्च सेंटर चालवणं, स्वतः या सगळ्या प्रोसेसमध्ये भाग हे करण्याची संधी जी मिळाली त्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असो, शिक्षक म्हणून असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा वेगवेगळ्या समितीवरती काम करण्याचा जो अनुभव होता या अनुभवाचा मला त्या विद्यापीठ चालवण्यामध्ये प्रचंड उपयोग झाला. आणि त्या विद्यापीठामध्ये जे असे वेगवेगळे कोर्सेस होते त्या ज्या काळामध्ये ते कोर्सेस लोकांना असे वाटायचे की हे कोर्स आहे का असा नाविन्यपूर्ण कोर्सेस आम्ही शोधून काढले आणि ते कोर्सेस त्या विद्यापीठामध्ये चालू केले. त्याच्यामुळं एक वेगळ्याच प्रकारचं की एक स्वतःचं असलेलं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाद्वारे आपला तयार केलेला अभ्यासक्रम, आपण शिकवलेला तो अभ्यासक्रम, त्याचे विद्यार्थ्यांची घेतलेली परीक्षा आणि त्याच्यानंतर आपल्याच विद्यापीठाचं सर्टिफिकेट त्याला देणं ही जी काही प्रक्रिया होती दॅट वॉज तो एक आयुष्यातला अतिशय रोमांचक असा प्रवास आहे तो आयुष्यातला.
1: मित्रांनो आणि श्रोतेव, खरं तर आपण जे हे अतिशय रंजक आणि खूप चांगल्या पद्धतीची जे मुलाखत ऐकत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्रकुमार तातेड सरांची. जसं मी सांगितलं ते 13 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक म्हणून होते, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते. नाशिक येथील संदीप फाउंडेशनचे संदीप विद्यापीठाचं जे कार्य आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं आणि त्याच ठिकाणी ते प्रो व्हाईस चान्सलर या पदावर पण त्यांनी राहिलेले हे सांगितलेलं आहे. आणि मग आता सर तिथून पुढचा जो प्रवास होतो तो म्हणजे चांदवड येथील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणचे आपण प्राचार्य आणि पुन्हा संस्थेचे तांत्रिक सल्लागार म्हणून तिथं एक कार्यरत आहात.
0: नाशिक धुळे रोडवरती चांदवड नावाचं एक तालुका प्लेस आहे तालुका, आणि त्या ठिकाणी 1928 साली सुरू झालेली 3 विद्यार्थ्यांबरोबर सुरू केलेली एक समाजसुधारकच कर्मवीर जे म्हणतो त्यांना आपण असं आबड केशवराजी केशवलालजी हरकचंदजी आबड यांनी सुरू केलेली एक शाळा 3 विद्यार्थ्यांची आणि बघता बघता या शाळेचं या छटर रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर आहे. 13,500 विद्यार्थी असलेले, 16 फॅकल्टीज असलेले, 16 वेगवेगळे कॉलेजेस असलेलं असं हे जे कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये मला त्या व्यवस्थापनाने निमंत्रित केलं आणि त्या कॅम्पसमध्ये तांत्रिक सल्लागार आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि ही संधी बघता बघता जे आधी इंजिनिअरिंग कॉलेजचा नॅकचा ग्रेड A होता तो माझ्या कारकिर्दीमध्ये सहकार्यांच्याच मदतीने ए प्लस करण्यात आला आणि आता याच 15 दिवसापूर्वी हे महाविद्यालय आता स्वायत्त महाविद्यालय म्हणून सुद्धा युजीसीने डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे एक छोटी मिनी युनिव्हर्सिटी त्याच कॅम्पसमध्ये आता आम्ही इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या दोरीन चालवत आहोत आणि आमचं स्वप्न आहे की अशा प्रकारचं हे जे कॅम्पस आहे हे एका युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्ट व्हावं, येत्या येत्या काळामध्ये आमचं हे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळे वाटचाल करत आहोत.
1: बरोबर. तर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, आता मी परत 1994 जर्नीमध्ये येतो आणि जसं आपलं आत्तापर्यंत आता हे कारण हा एवढा सगळा प्रवास आहे जो की मला सांगण्यासाठीच 10-12 मिनिटं गेली, म्हणजे तुम्ही इतकं कार्य केलं, खरं तर त्याला अजून 120 मिनिटं पण होऊ शकतील, पण आपण एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये समरीमध्ये ते घेण्याचा प्रयत्न केला. तर एकूणच हे अभियांत्रिकीचं शिक्षण आणि ह्याची जी जर्नी आहे 34 वर्षाची ते आपण पाहत आहात, तर आपल्याला काय वाटतं की कारण मी एकदा असंच इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तर प्रश्न विचारला होता की आम्हाला नॉर्मली 4 शाखा माहीत असतात इंजिनिअरिंगच्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आपलं सिव्हिल किंवा कम्प्युटर सायन्स असं, तर त्याने म्हणजे एकूण अशा 40 शाखा आहेत म्हणजे, आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं आपण ॲडमिशन घेऊ शकतो स्पेशलायझेशनच्या दृष्टिकोनातून. तर आपण ह्या इंजिनिअरिंगच्या या 34 वर्षाच्या जर्नीकडे कसं पाहतात ते सांगा बोला.
0: अभियांत्रिकी शिक्षण जे आहे ना ह्या शिक्षणाचा मूळ उद्देश असा असावा की माणसाच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी ओळखून त्याचं आयुष्य अधिक सुलभ कसं करावं, कम्फर्टेबल कसं करावं, याच्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती, वेगवेगळ्या सर्व्हिसेसची निर्मिती करावी. त्याच्यासाठी अभियांत्रिकीच्या मुलांना पहिल्यांदा जगामधले प्रॉब्लेम शोधता आले पाहिजेत, याच्यासाठी ती मुलं तयार करणं आणि ते प्रॉब्लेम शोधून त्याच्यावरती सोल्युशन देणारं लॉजिकल वे शिकवणं म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे, मग तो कुठल्याही शाखेतला असो. म्हणजे आता आपला कदाचित कल्पना असेल, सर्वांना माहितही असेल, आपल्यालाही माहीत असेल की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ज्या काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगही जातो, सिव्हिल इंजिनिअरिंग जातो, प्लास्टिक्स इंजिनिअरिंग जातो आणि तो सक्सेसफुल होतो. कारण काय आहे तर त्याला त्या प्रॉब्लेमची माहिती आहे आणि त्या प्रॉब्लेमला लागणारं एखादं प्रोग्राम तयार करणं, एखादं सॉफ्टवेअर तयार करणं हे जे त्याचं काम आहे त्याच्यामध्ये तो अधिक प्रवीणपणे काम करू शकतो. आणि म्हणून कुठलंही इंजिनिअरिंगची शाखा शिकणं याला फारसं महत्त्व नाही आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे की ती शाखा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकून लॉजिकली मी त्या प्रॉब्लेमपर्यंत कसं पोहोचू शकतो आणि कसं सोल्युशन काढू शकतो. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असा, कॉम्प्युटर इंजिनियर असा, नाहीतर आत्ताचं लेटेस्ट AIDS असा किंवा AIML असा, कुठल्याही प्रकारचा त्याच्यात फरक पडत नाही. तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं पाहिजे, त्यातलं शिकता आलं पाहिजे. ब्रांच हा फार मोठा विषय होऊ शकत नाही. तुमचं लॉजिक डेव्हलप करण्याचं तुमचं तंत्र तुम्हाला स्वतःचं विकसित करता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर बघाल मग एडिसन असू द्या नाही तर मग आपले जगदीशचंद्र बोस असू द्यात, ही सगळी माणसं जी आहेत ती शोधतात प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवरती काम करून जगाला सोल्युशन देतात. याचा अर्थच ते बऱ्यापैकी ते इंजिनियर्स आहेत, सरळ सरळ लॉजिकल कन्क्लुजनकडे नेणारी माणसं आहेत ही. अशा पद्धतीचं शिक्षण या इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 जे आलेलं आहे ना, तुम्ही जर याचा अभ्यास कराल तर ते नवीन शैक्षणिक धोरण आम्हाला त्याच दृष्टिकोनाकडून घेऊन जात आहे. आम्हाला पाठांतर करण्याच्या शिक्षण पद्धतीपासून कौशल्य आधारित शिक्षण कसं द्यावं, जे रट्टा संस्कृतीपासून ते कर्मसंस्कृतीपर्यंत कसं घेऊन जावं, याच्यासाठी सांगणारी ही जी काही नवीन शैक्षणिक नवीन राष्ट्रीय नीती आहे, शिक्षण नीती आहे, याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आता याच्यामध्ये भांडार सापडेल आम्हाला. आणि या दृष्टिकोनातनं आम्हाला इंजिनिअरिंगकडे बघता आलं पाहिजे. सगळ्या आम्हाला ह्या थोड्याशा कल्पनांना छेद द्यावा लागेल की अभ्यास करायचा, पाठ करायचं, 2 मार्काचा प्रश्न सोडवला, 2 मार्क मिळाले म्हणजे आमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कम्प्लीट झालं का. कदाचित ते पदवी देण्यापर्यंतचं असेल, ते कागद मिळण्यापर्यंतच असेल, पण जर का आम्हाला खरोखर जगामध्ये माणसाच्या अडचणी सोडवणारा इंजिनियर जर तयार करायचा असेल तर त्याला आम्हाला कौशल्य आधारितच शिक्षण दिलं पाहिजे. ज्याला मी नेहमी सांगतो की 4 गोष्टी माणसाला नेहमी आवश्यक आहेत, त्याला ज्ञानही असलं पाहिजे, कौशल्यही असलं पाहिजे, ते वापरण्याचा दृष्टिकोनही असला पाहिजे आणि हे सगळं जमवण्याची आतमधून इच्छाशक्ती असली पाहिजे. या 4 गोष्टीचं जोपर्यंत योग्य कॉम्बिनेशन होत नाही तोपर्यंत इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते कदाचित आम्हाला नोकरी देऊ शकेल, पण या आम्हाला नोकरी देणाऱ्या इंजिनिअरिंग शिक्षणापेक्षा नोकरी निर्माण करणारे इंजिनियर्स निर्माण करणं याच्यासाठीचे अभ्यासक्रम आम्हाला बघितले पाहिजेत आणि ते त्या मुलांच्या डोक्यामध्ये कसं टाकता येईल त्या दृष्टिकोनातनं शिक्षकांनी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटतं की ही जी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते त्या दृष्टिकोनातनंच वाटचाल करत आहे आणि म्हणून हे जे काय आता स्वायत्त महाविद्यालय हळूहळू घडत आहेत त्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा चांगला उपयोग करता येईल, अशा प्रकारचा कौशल्य आधारित शिक्षणक्रम तयार करता येईल आणि तो मुलांपर्यंत पोहोचवता येईल. 100% याच्यामध्ये बदल घडू शकेल अशा अपेक्षेचाच आणि या खात्रीचाच मी अभियंता आहे.
1: प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, खरं तर तुम्ही वन साईड ऑफ कॉईन सांगता, ऑदर साईड पण एक आहे ती पण मी आपल्याला विचारणार आहे. पण मी परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांशी. ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक होते. छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 त्यांनी सेवा दिलेली आहे. नाशिक येथील संदीप विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड इथे इंजिन कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. सर, जसं एक तुम्ही एक आत्ताचं 2020 साली आलेलं एक धोरण सांगत आहात किंवा असा विषय आहे, तुमची जर्नी बघा 1990 सुरू झालेली होती ते आता टिल डेट अजून पण सुरू आहे. त्यावेळेसचं आपली अध्यापनाची पद्धत असेल, आताची पद्धत असेल, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असणार आहे. तुम्ही याच्याकडे पण कसं पाहता ते एक सांगा, म्हणजे सध्याची टेक्नॉलॉजी आणि त्यावेळेसचा विषय हे कसं तुम्ही सांगड घालताय ते सांगा.
0: 1990 ज्यावेळेस मी शिक्षक झालो त्यावेळेसचं जर बघितलं कदाचित त्याच्या आधीपासून काही वर्ष असेल की त्या काळामध्ये संसाधनं फारशी नव्हती. म्हणजे इंटरनेटचा फारसा विकास झालेला नव्हता, कदाचित भारतामध्ये तो जास्त प्रमाणात आलाही नव्हता. 87 आपल्याकडे कॉम्प्युटरचा उगम सुरू झाला आणि त्याच्यामुळं साधनं फारशी नव्हती आणि त्याच्यामुळं सगळ्यांची जी सगळे जे होते ते शिक्षकावरती अवलंबून होते आणि त्याच्यामुळं वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने केंद्रबिंदू होता आणि त्याच्यामुळं त्या शिक्षकांच्या आजूबाजूलाच हे विद्यार्थी फिरत असायचे कारण दुसरं सोर्सच नव्हता. पण काळ जसा बदलला तसा तसा आता वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं ज्या मुलाच्या हातामध्ये आहेत, जो मुलगा जन्मला जन्मताच त्याच्या हातामध्ये जर आज मोबाईल आहे तर त्याच्यामुळं तो डेटाशीच बांधलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या हातामध्ये सगळं आहे. पण मुद्दा हाच आहे की त्याच्या हातामध्ये जे आहे ती फक्त माहिती आहे, ती इन्फॉर्मेशन आहे. शिक्षकाचं खरं काम आहे त्या माहितीला ज्ञानामध्ये बदलणं आणि त्याच्यात कौशल्य निर्माण करणं. ह्या अशासाठी शिक्षकाला आपली भूमिका आता शिकवण्यापासून ते फॅसिलिटेटरपर्यंत यायला हवी की तो त्याच्या शिक्षणामध्ये मदत कसा करतो, टीचिंगपासून टीचिंग लर्निंगमध्ये यायला हवं आणि म्हणून शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं अपडेट राहायला हवं आणि म्हणून टेक्नॉलॉजी जशी विकसित होते आहे त्या विकसित टेक्नॉलॉजीबरोबर शिक्षकालासुद्धा चालायला हवं. मी मागचंच शिकवतो जुनंच शिकवतो हे सोडून द्यायला हवं आणि नवीन टेक्नॉलॉजीशी ॲक्वेंटन्स कसा करता येईल, त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, त्याच्याशी समरूप कसं होता येईल आणि त्या विद्यार्थ्यांबरोबरच यूट्यूबचे व्हिडिओ कसे बघता येतील, पॉडकास्टमध्ये कसं जाता येईल, नवीन कसं टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता येईल आणि त्याचा हे वापर करून. म्हणजे मला सांगायला हरकत नाही की असे कित्येक शिक्षक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांचं सगळा डेटा आज पूर्णपणे त्यांच्या ब्लॉगच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, ते ब्लॉग सगळे अभ्यास करू शकतात, क्वेश्चन टाकू शकतात आणि तुम्ही त्यांना प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता. इट इज ॲब्सोल्युटली वन फॅन्टॅस्टिक. आमचा मोबाईल जो आहे तो आमचा क्लासरूम आहे सरळ सरळ आणि तो गुगल क्लासरूम म्हणून आम्ही वापरतो, विद्यार्थ्यांपर्यंत पोचतो विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी. बोर्डचा वापर केला काय किंवा मोबाईलच्या स्क्रीनचा वापर केला काय, मुद्दा हाच आहे की त्याच्यापर्यंत माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी शिक्षकाला आता ही भूमिका घ्यावी लागेल आणि या भूमिकेवरतीच त्याला यावं लागेल आणि म्हणून त्याला लर्निंग, अनलर्निंग आणि रिलर्निंग हे जे काही फेज आहे, आम्ही जे शिकलो ते आता नाही आहे म्हणून अनलर्निंग करावं लागेल आणि नवीन जे आहे ते शिकावं लागेल आणि हे शिकूनच शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना पोहोचता येईल. अदरवाईज तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये जर गॅप निर्माण झाला आणि त्याला जर लक्षात आलं की हा काही आपल्या बरोबर होऊ शकत नाही तर मग अशा शिक्षकांना समाज किंवा विद्यार्थी 2 बाजूला करू शकतो आणि म्हणून शिक्षकाला सुद्धा त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट बरोबर स्वतःला अपडेट करून घ्यावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि फॉर्च्युनेटली असे बरेच शिक्षक आहेत की जे स्वतःला अपडेट करतात आणि विद्यार्थ्यांबरोबर राहतात आणि म्हणून या टेक्नॉलॉजीला आपण त्या चांगल्याच अँगलनी बघितलं पाहिजे. कदाचित ही टेक्नॉलॉजी आम्हाला मदतच करणारी आली आणि म्हणून त्या मदत करणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून करून आम्हाला आणखीन विद्यार्थ्यांना नवीन काय देता येईल, कारण आता आजकालचं युग जे आहे ते पेटंटचं युग आहे, आजकालचं युग जे आहे ते कॉपीराईटचं युग आहे. मग अशा काळामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना इनोव्हेशन करण्याकरता, इन्क्युबेशनमध्ये स्टार्टअप करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील. कदाचित माझा वैयक्तिक जो मुद्दा आहे तो असा आहे की सिलेबसमधले असलेला एखादा भाग त्याच्या अंगावरती सोडून दिला, सेल्फ स्टडी कर म्हणून सांगितलं, पण त्याला या भागाकडे घेऊन गेलो आम्ही किंवा तू स्टार्टअपकडे बघ, इन्क्युबेशनकडे बघ, नवीन प्रॉडक्ट शोधायला लाग, आउट ऑफ बॉक्स काय विचार करतो तो ते बघायला लाग, कशा पद्धतीने तुला या सगळ्या इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा तंत्राचा वापर करून घेऊन स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं का, याच्यासाठी शिक्षकाला त्याचा मेंटॉर व्हावं लागेल. आणि या मेंटॉरशिपमध्ये जर शिक्षक घुसला ना तर मग अजिबात अवघड नाही.
1: सर खरं तर मी स्वतः इन्स्पायर होतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आय एम नॉट बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मी नाही आहे, कारण माझं एज्युकेशन वेगळ्या फील्डमध्ये झालं BSc मध्ये. आणि तुम्ही खूप इझी सांगतायत, हे म्हणजे असं वाटतंय की बऱ्याच वेळेस खूप अवघड असेल काहीतरी असं वाटतं, पण तुम्ही इतक्या इझी फॉर्मॅटमध्ये सांगतायत की ते इझिली ग्रास्पिंग होतंय की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते. आणि शिक्षकांचा जो एक धर्म आहे त्याविषयी पण आपण सांगतायत की आता आत्ताच्या युगानुसार आत्ताच्या पर्सपेक्शनुसार आपण कशा पद्धतीनं बदललं पाहिजे. पण हे जसं मी म्हटलं मागाशीच की नाण्याची ही एक बाजू आहे, दुसरी बाजू अशी आहे की ज्यांना ग्रहण करायचं आहे, ज्यांना घडायचं आहे, ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं ते इन्फॉर्मेशन व्हॉटर मे बी जे आहे पण ते आहे त्यांच्या हातामध्ये, त्याला आपण थांबवू शकत नाही आहेत. मग त्याचा जसा त्याचा जो यूज आहे तो एक चांगला पण आहे, एक वाईट पण आहे, दोन्ही बाजू आहेत त्याच्या. तर आता सध्या म्हणजे हे विचारण्याचं कारण एक असं आहे की 1990 साली आपण एक 5 वर्ष धाराशिवमध्ये इथं राहिलेला आहात, बेसिकली बार्शीचे आहात, त्यामुळे इथला परिसर तुम्हाला माहिती आहे एक विद्यार्थी म्हणून. हे म्हणून तुम्ही त्याच्यानंतर संभाजीनगरला पण गेला, तिथले पण विद्यार्थी ऑब्झर्व केले, नाशिकला केलेले आहेत, आता चांदवडला करत आहात, आणि ओव्हरऑल तुम्ही जिथं जिथं म्हणून तुमच्या ह्या पूर्ण 34 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही फिरलेला, सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ऑब्झर्व केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की धाराशिव असेल, इथल्या परिसरातला असेल, खास करून मराठवाड्यातला असेल, मग आपण जर समजा कम्पॅरिझन करायचंच म्हटलं मुंबई पुणे अजूनही कुठं अब्रॉडला जरी समजा करायचं म्हटलं, काय नेमकं तुम्हाला बेसिकली वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये काय हवं आहे नेमकं आजच्या युगानुसार?
0: सुदैवानं मला ही संधी मिळाली की वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची, वेगवेगळे विद्यार्थी बघण्याची. म्हणजे 1990 मध्ये ज्यावेळेस उस्मानाबादला किंवा धाराशिवला ज्यावेळेस मी होतो तर त्यावेळेसचे विद्यार्थी हे सगळ्या भारतांमधून यायचे, भारतातले सर्व मिनी इंडियाच होतं हे. आणि ते विद्यार्थी ते कल्चर एकत्र झाल्यामुळं आणि त्या विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाची जी लेवल होती ती अतिशय जबरदस्त होती. आणि म्हणून तुम्हाला दिसेल बघा की त्या काळचे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले असतील, एअरफोर्समध्ये असतील, नेव्हीमध्ये असतील, US मध्ये असतील किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये असतील, वेगवेगळ्या मोठ्या पदांवरती, कारण आत्मविश्वास जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात होता. आता हा जो भाग आहे आम्हाला असं वाटतं की नेहमी की ग्रामीण भाग आहे, म्हणजे उस्मानाबाद आम्ही असं समजतो की ग्रामीण भागातली मुलं आहेत, पण ही ग्रामीण भागातली मुलं अतिशय हुशार आहेत, हुशार खूप आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की त्यांना स्वतःला असं एक्सपोज करता येत नाही, स्वतःचं असं दाखवता येत नाही. याच्यामध्ये कुठं कम्युनिकेशनमध्ये कुठे कमी पडतो का, कम्युनिकेशन स्किलमध्ये कुठे कमी आहोत का, अस्थेटिक म्हणजे आमचं जे इम्प्रेशन टाकायचं आहे त्याच्यामध्ये कुठे कमी आहोत का, हे जे वीक पॉईंट आहेत ना, या वीक पॉईंटला शिक्षकाला पकडलं पाहिजे. अभ्यासामध्ये ती मुलं हुशार आहेत, तुम्ही त्यांना एक विषय द्या, त्यांना तो विषय ते सहज ग्रास्प करतात, सहज लिहितात, पेपरमध्ये मार्क मिळवतात, विद्यापीठामध्ये सुद्धा चमकतात. पण याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस ते खरोखर जीवनाच्या याच्यामध्ये उतरतात, त्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये आणि आजकालच्या गळेकापू स्पर्धेमध्ये ज्यावेळेस ते उतरतात, त्यावेळेस त्यांना जे आवश्यक कौशल्य आहेत त्या कौशल्याला कसं हे करता येईल, निखारता येईल त्यांच्या अंगातल्या, याच्यासाठी शिक्षकाचा आता रोल आहे. आणि म्हणून मी म्हणलो ना मगा की एखादं बीट तुमच्या सिलेबसमधलं कमी शिकवलं तरी हरकत नाही, पण त्याच्या अंगातलं हे कम्युनिकेशन स्किलचं जे आहे त्याला वेगवेगळ्या म्हणजे त्याला जे आता आपण असं म्हणतो की आता सिंगल स्किलचा जमाना नाही राहिलेला, आता मल्टी स्किलचा जमाना आहे. मग एका कौशल्यावरती नाही भागणार, मग मल्टी स्किलच्या जमान्यामध्ये त्याला काय अपेक्षित आहे की जो अभियंता आहे त्याला जर इकॉनॉमिक्स कळलंच नाही, त्याला जर कॉस्ट कळलीच नाही, त्याला जर फायनान्स कळलाच नाही, तर मग त्या अभियंत्याचा काही उपयोग नाही ना. त्यांनी डिझाईन केलेलं प्रॉडक्टच खूप कॉस्टली असेल तर कोण विकत घेणार त्याला ना. आणि म्हणून त्याला कॉस्ट काय आहे, एस्टिमेटिंग काय आहे, इकॉनॉमिक्स काय आहे, फायनान्स काय आहे, मॅनेजमेंट काय आहे, या सगळ्यांमधून त्याला घडवावं लागेल. बघता बघता त्याची आणि त्याला कॉन्फिडन्स द्यावा लागेल कुठल्याही भाषेमध्ये बोल, म्हणजे मी नेहमी म्हणतो गमतीने म्हणतो असं की जगामध्ये कुठलीही भाषा येवो न येवो पण एक भाषा सगळ्यांना यायला हवी आणि ती म्हणजे लँग्वेज ऑफ प्रॉफिट.
1: प्रॉफिट ओके.
0: म्हणजे प्रॉफिट म्हणजे पैसाच नव्हे, प्रॉफिट म्हणजे समाधानही आहे, प्रॉफिट म्हणजे पैसाही आहे आणि प्रॉफिट म्हणजे प्रसिद्धी आहे. पण ही भाषा सगळ्यांना यायला हवी की जी मी करतो याच्यामध्ये मला नक्की प्रॉफिट काय मिळणार. समाधान जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, पैसा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, प्रसिद्धी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे. ही लँग्वेज तुम्ही ज्यावेळेस शिकाल मग कुठलीच लँग्वेज बार नाही तुम्हाला. म्हणजे एकच उदाहरण द्यायचं झालं तर एक सिंधी ज्यावेळेस चायनामध्ये जातो, सिंधीला फक्त हिंदी आणि सिंधीच येते, व चायनीज चायनीज माणसाला फक्त चायनीज येते, पण या दोघांनाही माहिती आहे की दोघांनाही प्रॉफिट कमवायचं आहे. याला विकायचं, चायनीजला विकायचं आहे आणि या सिंधीला खरीदायचं आहे, विकाय विकत घ्यायचंय. आणि म्हणून दोघांमध्ये बिझनेस होतो आणि कुठलीही भाषा न येता दोघांमध्ये जर हा बिझनेस होत असेल तर मग आम्हाला भाषेची कुठलीही अडसर मांडता कामा नये हे त्या मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की तुला जी भाषा येते त्या भाषेत बोल, पण एकदम चांगला बोल, खणखणीत बोल, ला घाबरू नको. आणि म्हणूनच आपला राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही मदर टंग एज्युकेशनकडे जास्त जातो आहोत. आणि बघता बघता दिसेल तुम्हाला की इंजिनिअरिंग शिक्षण आणि मेडिकल शिक्षण सुद्धा हळूहळू मराठीमध्ये यायला लागलं, म्हणजे मातृभाषेत यायला लागलं. कारण भाषा हे एक माध्यम आहे आणि म्हणून तुम्हाला भाषा यायलाच हवी, त्याच्याबद्दल दुमत नाही. इंग्रजी आलं अतिशय चांगलं, त्याच्या पुढं जाऊन आणखीन दुसऱ्या काही भाषा घेतात. म्हणून कौशल्याला जी म्हणतो ना मी की तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येतात का, मराठीबरोबर आणखीन दोन इंग्रजी येते का, इंग्रजीबरोबर फ्रेंच येते का, फ्रेंचबरोबर जर्मनी येते का, जापनीज येते का, ह्या भाषा शिका. पण याचा वापर करून तुमच्यातला आत्मविश्वास तो दुणावा आणि तो जितका आत्मविश्वासाने तुम्ही जगाच्या समोर जाल तुम्हाला 100% यश 100% मिळणार. म्हणजे मिळणार, भाषा हे एक फक्त माध्यम आहे, ते माध्यम तुम्हाला योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे आणि त्या माध्यमाचा वापर करून लोकांवरती तुम्हाला तुमच्या जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्याचं ते बिंबवता आलं पाहिजे त्यांच्या मनावरती. मग त्या भाषेचं तो न्यूनगंड तुमच्या मनातला जो आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मला इंग्रजी येत नाही, मला प्रॉब्लेम आहे, हा न्यूनगंड आणि हा माणूस जो, हा मुलगा जो आहे तो मागं जो पडतो आहे स्पर्धेच्या युगामध्ये, या मुलाला आम्हाला हात धरून पुढे आणलं पाहिजे. घाबरू नको, भाषा हे फक्त माध्यम आहे, लक्षात ठेव. तुला फक्त ज्ञान आणि कौशल्याचं दोन जोर जर असतील तुझ्याकडं तर तुला थांबवणारी ताकद जगामध्ये असूच शकत नाही. भाषेचा वापर करत राहा, शिकत राहा तू. या दृष्टिकोनातनं त्याला आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद ही खरी ताकद शिक्षकामध्येच आहे.
1: सर आपण तर हाडाचे शिक्षक आहेत, त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दातून तो एक मंत्राप्रमाणेच पडायला लागलं. पण परत एकदा मी त्याच्यावर थोडंसं आणखीन एक आपला विचार अपेक्षित करतोय की जो हातामध्ये आमच्या मोबाईल आहे, कारण ज्यावेळेस वर्तमानपत्र आलं त्याच्यानंतर रेडिओ आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, टी व्ही आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, आता हातात मोबाईल आहे, त्याचा वापर जो आहे तो प्रोडक्टिव्ह कसा व्हायला हवा याच्याविषयी थोडेसे तुम्ही तुमच्या अनुभवातून विचार सांगाल.
0: मी म्हणालो ना तुम्हाला की मोबाईल हे तुमच्या म्हणजे जे चार माणसाच्या तीन आवश्यक गरजा जे म्हणत होतो आपण, ते आता चौथ्या गरजेमध्ये आलो की डेटा असलेला मोबाईल ही चौथी आवश्यक गरज झाली काळाच्या ओघामध्ये. हा खरा तुमच्या हातामधला असलेला एक चांगला डिव्हाइस आहे. त्या एका बोटाच्या क्लिकवरती सगळं जग तुमच्या मोबाईलमध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेस जी माहिती हवी ती त्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्या मागे आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काय असं अपेक्षित असं होतं, फक्त ती माहिती कशी वापरायची याचं लॉजिकल थिंकिंग तुम्हाला करायचं आहे. फक्त ती माहिती कधी कुठं कशी वापरायची, माहिती सगळी अवेलेबल आहे, ती माहिती कशी संकलित करायची, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, त्याचं हे कसं करायचं, हे जर तुम्हाला जमलं मग हा डिव्हाइस तुमच्यासाठी एक वरदानच आहे. फक्त त्याला तुम्ही जर त्या 24 आवर्समध्ये तुम्ही 24 तास तुम्ही त्याला जर स्वतः त्याच्यामध्ये गाडून घेतलं आणि त्याचा योग्य वापर जर केला नाही तर तो शापच आहे तुमच्यासाठी. पण त्या डिव्हाइसचा योग्य वापर जर केला तर ते तुमच्यासाठी वरदानच आहे की तुम्ही बसल्या जागी, म्हणजे असं जर मला वाटलं की स्टॅनफोर्डमधल्या एखादा प्रोफेसरचं मला लेक्चर ऐकायचं आहे तर तुमच्या हातामध्ये तो आहे, लिंक टाकली की तुम्हाला ते ऐकता येईल आणि सहज एका मिनिटामध्ये स्टॅनफोर्डच्या प्रोफेसरबरोबर तुम्ही जर कनेक्ट होऊ शकत असाल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य काय. आणि म्हणून तुमच्या हातामधला तो जो डिव्हाइस आहे ही सगळ्यात मोठी ताकद आहे. फक्त त्या ताकदीचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि हा वापर करण्याचीच खरी जी काही शिकवण आहे ही देण्याचं काम जे आहे ते घरी आई वडिलांनंतर शिक्षण शिक्षकालाच करावा लागणार आहे. आणि म्हणून शिक्षकाला आधी त्याचा वापर करायला पाहिजे. शिक्षकाला आधी मोबाईलचा वापर करता आला पाहिजे. ते म्हणजे याच्यामध्ये गुगल क्लासरूम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही तो वापर केला शिक्षकांनी तर एका सेकंदामध्ये म्हणजे आत्ता बसल्या ह्या जागी मला सांगता येईल की माझ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी होते, कोण आला होता, किती असाइनमेंट लिहिल्या, त्याने असाइनमेंट सबमिट केल्या का नाही केल्या, त्या असाइनमेंट चेक झाल्या का नाही झाल्या, एका सेकंदात तुम्हाला सांगता येईल. म्हणजे आत्ता चार काही जर वेळ झाला असेल 4:15 नक्की पोझिशन काय आहे हे सांगण्याची ताकद हा डिवाइस जर तुम्हाला देत असेल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य तुमचं काय आहे. एवढं सगळं भाग्य तर तुमच्याकडं आहे तर याचा फक्त योग्य वापर करा. त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही अतिशय वरदान म्हणूनच तुम्ही पकडा आणि मग तुम्हाला कळेल की इंजिनिअरिंग इज वंडरफुल. आणि त्याचं सगळ्यात मोठं जे काही आजकालचं जे टूल आहे ते तुमच्या जवळ आहे, तुमच्या खिशात आहे, 24/7 तुमच्याकडे आहे, फक्त वापर योग्य करला.
1: क्या बात सर, ग्रेट. म्हणजे खरं तर तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत ना अमेझिंग आहेत त्या. आणि खरं तर ते जे पण आता ही मुलाखत सर्वजण ऐकतील त्यांच्यासाठी खरं तर हे खूप चांगल्या पद्धतीने इन्स्पिरेशन देणारं असेल आणि आय ओपनिंग असेल की निश्चितच त्यांनी कशा पद्धतीने पुढे जायला हवं. पण सर आता जसं मी तुमच्यावर थोडंसं येतो की तुम्ही आता चांदवडला प्राचार्य म्हणून आहात, तिथं तांत्रिक सल्लागार आहेत, म्हणजे एवढी तुमची अशी जर्नी राहिलेली आहे, इन फ्युचरमध्ये काय तुमच्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये काय आहे?
0: भविष्य कुणी वाचलेलं नाही पण भविष्य बघणारा माणूस जरूर आहे. म्हणजे मी ज्यावेळेस अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादमध्ये ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून रुजू झालो कदाचित 3 वर्ष झाली असतील, म्हणजे 3 सुद्धा नसतील, 1.5 वर्ष झालं असेल. आणि या विद्यापीठाचा माझा काही संबंध नव्हता, मला त्या काळातलं मराठवाडा विद्यापीठ. मला एक शिक्षक इथलाच सहज चल उदला विद्यापीठ काय दाखवतो म्हणून घेऊन गेला. आणि तिथला जो प्रसंग बघितला आणि त्यांनी जे कागद फेकले तिथल्या क्लर्कनी त्याच्यानंतर मी सरळ खालीच उतरलो आणि मला विद्यापीठाबद्दल अरे हे काय विद्यापीठ असतं का असं वाटलं. आणि त्याच दिवशी परत ठरवलं की याच विद्यापीठामध्ये मी नक्की 100% जाणार कुठल्या तरी. आणि त्या दृष्टीने आयुष्यामध्ये वाटचाल राहिली. आणि ज्या विद्यापीठामध्ये कागद फेकून मी खाली निघालो होतो त्याच विद्यापीठाच्या सर्वात सर्वोच्च पदावरती मला बसण्याची परमेश्वराने संधी दिली. खरं याच्यापेक्षा जास्त काय भाग्य. फक्त कसं आहे की याच्यामध्ये मला प्लॅनिंग करून नियोजन करून जावं लागलं आणि त्याच्यामध्ये मला सगळ्या सहकाऱ्यांची मदत मिळाली. असंच जे काही आहे समजा माझ्या डोक्या म्हणजे मला वाटतं की मी समजा या क्षेत्रामधून ज्यावेळेस रिटायर होईन किंवा ते सेवानिवृत्त होईन त्यावेळेस मला असं वाटतं की माझा वेळ जो आहे त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी जिथं जिथं जसा टाकता येईल. आजही मी बराच वेळा प्रयत्न करतो की मे महिन्यामध्ये निघतो कुठल्या तरी शाळेमध्ये जातो, मुलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर इंजिनिअरिंगचं शिक्षण जरूर घ्या. कारण हे शिक्षण जे आहे ते कदाचित भाकरीची गॅरंटी नाही देणार पण भाकरीची व्यवस्था करण्यामध्ये तुमची मदत करणारं शिक्षण जरूर आहे. ह्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघा. तुमच्याच भाकरीचं नाही तर तुमच्याद्वारे 15-20-25-100 लोकांची भाकरी निर्माण करणारं हे शिक्षण आहे. आणि म्हणून या शिक्षणाला या दृष्टिकोनातून बघा. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी परमेश्वराने कदाचित ते लिहून ठेवलेलं असावं आणि ती जर संधी मिळाली.
1: इंजिनिअरिंग इज इन युअर ब्लड सर.
0: येस, इंजिनिअरिंग इज इन ब्लड. मी म्हणतो नेहमी देर इज नो ब्लड इन माय बॉडी, इंजिनिअरिंग इट सेल्फ इज अ ब्लड इन माय बॉडी.
1: आणि मग शेवटी जे तुमचे वडील शिक्षक म्हटलात त्यांचा जो तुम्ही वारसा पुढे चालवताय तर मग एकूणच तुम्हाला त्या गोष्टीकडे पण पाहताना कसं वाटतं ते एक सांगा. कारण
0: म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की मी राहिला तसा बार्शीचा पण माझं मूळ पैतृक गाव जे आहे ते उस्मानाबादपासून 16 किलोमीटरवर हिंगळजवाडी नावाचं गाव आहे तेरजवळचं. आणि त्याच्यामुळं माझ्या शरीरामध्ये जे काही आहे ते उस्माना धाराशिवचंच रक्त आहे. आणि वडील एक हाडाचे शिक्षक. आजही वडिलांचं वय 87 वर्ष आहे पण आजही हा माणूस शिकवतोच आहे. आणि म्हणून या वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेण्याचं भाग्य मिळालं. आणि ते त्यांचं
1: नाव सांगा जरा. म्हणजे आम्हाला
0: वडिलांचं नाव आहे गिरीधारीलाल तातेड बार्शीमध्ये तातेडसर नावाने अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि खूप समाजकार्य करण्यामध्ये विद्यार्थी घडवण्यामध्ये म्हणजे माझ्या लहानपणी ज्यावेळेस माझ्या आम्ही भाड्याच्या दोन रूममध्ये राहत होतो त्याच घरामध्ये आमचे वडील आजूबाजूच्या खेड्यामधली 7-8 मुलं आणून ठेवायची आणि आम्ही 7-8 जण वरती पत्र्यावरती झोपायचो त्यांच्याबरोबर सगळे. तो असा हा हाडाचा शिक्षक लाभला आमच्या आयुष्यामध्ये, त्यांनी आम्हाला जन्म दिला. तर त्याच्यामुळं थोडं काही जे काही 1% 2% जे त्यांचं आमच्या अंगात आलं, मला वाटतं की परमेश्वराने आमच्यावरती कृपा करावी आणि मला सुद्धा त्यांच्यासारखंच जे त्यांनी केलं आयुष्यामध्ये ते करण्याची सेवानिवृत्तीनंतर संधी द्यावी आणि मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही मला बदल घडवता आला तर तो बदल घडवण्याची संधी परमेश्वर नक्की देईल एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करूयात.
1: तर सर खरं तर या तुमच्याशी अजून खूप बोलावंसं वाटतं कारण डोक्यामध्ये खूप विषय चालू आहेत. म्हणजे एखादा सब्जेक्ट येतो म्हणजे फक्त तुमच्या एज्युकेशनच्या रिलेटेड नाही तर इन जनरल सुद्धा समाजामध्ये जे काय पाहतो पण तो विषयांतर होईल. कारण आज म्हणजे खरं तर इंजिनिअरिंग आणि जसं तुम्ही म्हणलात की तुमच्या रक्तामध्येच अभियांत्रिकीचं पूर्ण हे भरलेलं आहे शिक्षण, त्यामुळे आपण त्याच अँगलनं ही सर्व चर्चा केली. पण एकूणच जर समजा शिक्षकांना मोटिवेट करण्याचा भाग असेल, विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा भाग असेल किंवा आजच्या युगानुसार त्यांना एक दृष्टिकोन नवीन देण्याचा जर भाग असेल आणि जर कधी तुम्हाला इन्व्हाइट करावं वाटलं कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्या शिक्षकाने असं ठरवलं किंवा तुम्हाला इन्व्हाइट करून तुमच्याकडून काही गायडन्स घ्यावा, तर सर आपला एकदा थोडासा मोबाईल नंबर जर सांगितला तर मग बरं होईल.
0: मला वाटतं की ही माझ्यासाठी संधी आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 85 30 63 94 45.

0: तेव्हा प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेडसर यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो 85 30 63 94 45 या क्रमांकावर आपण खरं तर अगोदर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून जर सर कुठे एंगेज असतील, बिझी असतील, तर ते तुम्हाला रिप्लाय पण करू शकतील. तुमचा विषय लिहा, स्पष्टपणे तुमचं नाव लिहा, जेणेकरून सरांना लगेच लक्षात येईल. आणि सर, शेवटी आमचा एक असा फॉर्मॅट असतो की आमच्याकडे कोणी जरी आलं तर आम्ही त्यांना एक विचारतो की तुमच्या आवडीचं गाणं कुठलं. तुम्ही ज्यावेळेस ह्या जर्नीमध्ये आलात 90 ते 94 दरम्यान, 93 अभियांत्रिकी महाविद्यालयात होता, तर तुम्हाला असं चित्रपट पाहणे, गाणे ऐकणं आवड असणारच आहे साहजिक. तसा मनुष्य सापडणं कठीण आहे की अशा कुठल्या गोष्टी आवडत नसणार आहेत. पण तुम्हाला कुठलं असं गाणं डोक्यामध्ये आलं लगेचच ज्यावेळेस ह्या कॅम्पसमध्ये आलात किंवा तुम्हाला आवडणार आहे का?
1: म्हणजे मी 1990 जर मागं गेलो
0: किंवा तुमच्या 1986 कॉलेजच्या,
1: सगळं सगळं 1990 शिक्षकी पेशा असेल, 1986 असेल, तर एक गाणं मला खूप म्हणजे चांगलं वाटतं ते. ओ शाम

0: सर वेरी गुड.
1: ही जे वो कल भी पास पास थी ये इंजीनियरिंग चे दृष्टिकोनात न म्हणतो वो कल भी इंजीनियरिंग पास पास थी वो आज भी करीब है.
0: यस यस सर खूपच म्हणजे एकदम जिंदा दिल आणि खरं तर म्हणजे तुमच्या बाबतीत किती आता बोलावं असा विषय झालेला आहे आणि तुमच्याशी बोलतच राहावं असं वाटतं. पण खरं तर आम्हालाही खूप छान वाटलं की तुम्ही रेडिओ तेरणाला व्हिजिट केली आणि खरं तर तुम्ही याच कॅम्पसमध्ये 5 वर्ष काढलेले आहात आणि इथं तुम्हाला आल्यानंतर ती जर्नी आणि आमचं रेडिओ तेरणा कसं वाटलं तेही सांगा. कारण त्यावेळेस तर नव्हतं आत्ता झालेलं आहे.
1: पुन्हा 90s काळामध्ये घेऊन गेलं मला हे आणि ज्या स्टुडिओमध्ये मी आज बसलेलो आहे त्या बिल्डिंगच्या वर्गामध्ये घुसून शिकवण्याची संधीसुद्धा मला मिळाली आणि म्हणून या कॅम्पसची जडणघडण जी आहे सुरुवातीची ते दऱ्यांमध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये असलेलं महाविद्यालय पण अतिशय प्रबल असे शिक्षक वर्ग आणि अतिशय म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे कौशल्य असलेले विद्यार्थी या सगळ्यांनी हे परिसर जो होता तो असा मला असं वाटतं की ते भारावलेलाच परिसर होता त्या काळातला अभियांत्रिकी शिक्षणामधला. आणि उस्मानाबाद अभियांत्रिकी महाविद्यालय नाव त्या काळापासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय वेगळ्याच पद्धतीचं घेतलं जाईल की या महाविद्यालयामध्ये जायचं असेल तर शिक्षण मिळेल आणि कदाचित त्या काळामध्ये मेरिटने ॲडमिशन करणारं हे एकमेव महाविद्यालय असेल कदाचित असतील असं महाविद्यालय पण त्यातलं हे महाविद्यालय होतं. आणि त्याच्यामुळं या महाविद्यालयात आल्यानंतर असं वाटतं की पुन्हा आपल्या माहेरी आल्यासारखंच आहे आणि इथंच आपल्या आयुष्याची शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. खरंच म्हणजे भारावल्यासारखंच हे परिसर आहे आणि पुन्हा एकदा खरोखर या व्यवस्थापनाचं मनापासून आभारच मानलं पाहिजे की आयुष्यामध्ये उभं राहण्याची आणि भरारी घेण्याची जी संधी या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आणि प्रांगणाने दिली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक म्हणून घडवलं शिक्षक हा कधी तयार होईल शिक्षक हा शिक्षक बनतो ज्यावेळेस त्याच्यासमोर विद्यार्थी असतील त्याच वेळेस आणि म्हणून असे असंख्य विद्यार्थी आमच्या आयुष्यात आले त्या विद्यार्थ्यांमुळे आम्ही शिक्षक झालो म्हणून त्या काळच्या विद्यार्थ्यांपासून ते आजच्या काळच्या विद्यार्थ्यांचेही एकदा मनापासून आभार मानतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो. तुमचा तुम्ही जो हा उपक्रम करता आहात हा उपक्रम खूप अतिशय स्तुत्य आहे. ज्या उपक्रमाने तुम्ही अशा सर्वांपर्यंत सर्वांचे विचार घेऊन लोकांपर्यंत पोचता आणि हे जे काही त्यांच्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे ॲप त्या ॲपमधून हे लोक ऐकतात आणि शिक्षणाप्रती अधिक सजग आणि जागृत होतात हे जे तुम्ही काम करता आहात त्या कामाबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आणि तुम्ही असंच करत राहा आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत राहा उद्बोधित करत राहा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यामध्ये तुमचाही खारीचा वाटा 100% असेल याच्याबद्दल आमच्या माझ्या मनामध्ये तरी शंका नाही. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढच्या या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की तातडीची कधी गरज आहे त्या त्यावेळेस तातडी तुमच्या बरोबर नेहमी असेल मनाने असेल शरीराने असेल ही खात्री देतो आणि थँक्यू व्हेरी मच नाईस ऑफ यू.
0: मित्रांनो हे होते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते आणि नाशिक विद्यापीठाचे ते प्रकुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आले त्यांचे आभार. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coi.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा फॉलो करा. तसंच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 ऐकत राहा म्हणजे राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: बारावी पास ना BCA बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: सुवर्ण संधि तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी साइंस पास ना BSc कंप्यूटर साइंस BSc जनरल तसेच BCom BA MSc कंप्यूटर साइंस 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबैंड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लैब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: बारावी पास ना BCA बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: है, रात आधी है,
1: कहीं तेरी मेरी बात भी आधी न है।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप

0: रेडिओ तेरणा 90.4, रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नजरों से कह दो जी

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.